श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1900

48 अर्थात 4 जून 2026 5:57 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारणात रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत.

सुनेवरील राग ललित पंचम आपण ऐकत आहात. आकाशवाणी बीड केंद्र श्रोत्यो यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अपर्णा नेने यांनी सादर केलेलं श्री वासुदेवानंद सरस्वतीकृत दत्तात्रय स्तोत्र आता आपण ऐकलात. श्रोत्यो, कार्यक्रमात यानंतर ही भूपाळी रचना रवींद्र भट यांची. सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात गात आहेत आशा भोसले.

सुरेश वाडकर यांनी गायलेली, गोपाळ टाकळकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण, कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर संत निळोबा यांची अभंगरचना, प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनात गात आहेत प्रभाकर कारेकर.

प्रभाकर कारेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत निळोबा राय यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोत्यो मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग. श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत लता मंगेशकर.

अनुजो लोटा यांनी गायलेली ही भक्तिरचना होती सरस्वती कुमार दीपक यांची. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी विश्वनाथ ओक यांच्या संगीत नियोजनात सुहासिनी इरलेकर यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

0: सुहासिनी इरलेकर यांची समस्वरातील गीतरचना आपण ऐकलीत. श्रोत्यांनो, या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीविषयक दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी या कार्यक्रमात आज आजार नियंत्रणासाठी जनावरांचे विलगीकरण याविषयी सचिन जगताप यांची सांगलीत माहिती.
1: प्राणी विलगीकरण ही एक अत्यंत महत्वपूर्ण पद्धत आहे. यात संभाव्य संसर्गजन्य आजार पाहून नेणारे प्राणी वेगळे करणे आवश्यक असते. प्रमुख घटक कोणकोणते आहेत? तर विलगीकरण, आरोग्य देखरेख, चाचणी आणि लसीकरण आणि प्रमाणीकरण. त्याचे महत्व काय आहे? नियंत्रणामध्ये रेबीज, बर्ड फ्ल्यू आणि लाळ्या खुरकूत यासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मदत होते. सार्वजनिक आरोग्य यामध्ये प्राण्याकडून माणसामध्ये पसरणारे आजार असलेले जुनेटिक आजार पसरण्याचा धोका कमी असतो. पशु आरोग्य यामध्ये कळपात प्रादुर्भाव टाळून जनावरांचे आरोग्य सुनिश्चित होत असते. यानंतर महत्वाचे आजार, तर त्यामध्ये रेबीज असेल, मानवासह सस्तन प्राण्यांच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करणारा घातक विषाणूजन्य आजार आहे. त्यानंतर ब्लड फ्ल्यू हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार पक्ष्यांवरती प्रामुख्याने परिणाम करताना दिसून येतो. विलगीकरणाचे काय तत्वे आहेत? तर प्रजाती आणि फार्मच्या विविध जैव सुरक्षा प्रणालीवरती अवलंबून असतो. हा कालावधी सामान्यत 2-4 आठवड्यापर्यंत असू शकतो. नवीन जनावरांना कळपापासून स्वतंत्र निश्चित विलगीकरण क्षेत्रामध्ये ठेवले पाहिजे. आरोग्याची तपासणी केली पाहिजे. आजारावर लक्ष ठेवण्यासाठी पशुवैद्यकाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जाते. नोंद, या कालावधीमध्ये जनावरांचे निरीक्षण, उपचार आणि लसीकरणाच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विलगीकरणाच्या उपचार योजनांची अंमलबजावणी केल्यास आजार प्रसाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. त्यानंतर आरोग्य तपासणी. विलगीकरण कालावधीत नवीन जनावरे निरोगी आणि आजारापासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी विविध आरोग्य तपासण्या महत्वाच्या आहेत. यामध्ये शारीरिक तपासणी असेल, लसीकरणाचा इतिहास असेल, परजीवींचे नियंत्रण असेल, शेण मल तपासणी असेल, रक्त चाचण्या असतील, त्याच्यानंतर तापमान निरीक्षण असेल, वजन निरीक्षण असेल किंवा वर्तणुकीची निरीक्षण असतील.

0: गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर विलगीकरणाची अंमलबजावणी कशी केली पाहिजे, तर लसीकरण आणि निदान चाचण्यामुळे जनावरे निरोगी आहेत आणि विद्यमान कळप किंवा कळपाशी मिश्रित होण्यापूर्वी आजारापासून मुक्त आहेत याची खात्री करण्यास मदत होते. भारतात मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयामार्फत कार्यरत असलेल्या ॲमिनल क्वारंटाईन अँड सर्टिफिकेशन सर्व्हिसद्वारे ही प्रणाली लागू केली जाते. क्वारंटाईन स्टेशन यामध्ये दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगलुरु या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरती क्वारंटाईन स्टेशन कार्यरत आहेत. आरोग्य तपासणी व चाचणी, आयात केलेल्या प्राणी पशुधन उत्पादने परदेशी आजारांपासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी त्याची संपूर्ण आरोग्य तपासणी एक चाचणी केली जाते. प्रमाणीकरण AQS भारतातून निर्यात केलेल्या पशुधन आणि पशुधन उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वीकार्य प्रमाणपत्र प्रदान करते हे सुनिश्चित करते की आयातदार देशाच्या आरोग्यासाठी आरोग्याच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. तर श्रोते, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तुर्तास याच ठिकाणी मी आपली रजा घेतो. नमस्कार.
1: कृषीवाणी या मालेत आजार नियंत्रणासाठी जनावरांचे विलगीकरण याविषयी सचिन जगताप यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. श्रोतेहो, कृषीवाणी हा कृषीविषयक दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

आकाशवाणी बीड केंद्र श्रोत्यो यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही क्रमशः सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा, मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्या

0: मध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल. म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते. त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं. पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या. तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्या

0: मध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन, म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया, जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणी बीड केंद्र 6:55 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.

श्रोत्यांनो, या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता नमस्कार बीड या कार्यक्रमात बीड जिल्हा आणि पंचक्रोशीतील ठळक घडामोडी. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:40 वेळ भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तसंच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. सकाळी 8:40 लोकसंगीताचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

सकाळी ठीक 10 वाजता एक ही फिल्म या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आजचा चित्रपट एक दुजे के लिए ठीक 10:30 युवा दोस्तांसाठी कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. आज या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी कृषीतंत्र निकेतन नवगन राजुरी येथील प्राचार्य सतीश बाजीराव पोकळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. गाते रहे मेरा दिल हिंदी मराठी सिनेगीतांवर आधारित हा कार्यक्रम सकाळी ठीक 11 वाजता 11:45 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. 11:55 मिश्र संगीत आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5:30 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रुपरेषा आपण ऐकलीत.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात मी अपर्णा खोपटीकर आपलं स्वागत करते. सर्वप्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. 81 शिबिरातून तब्बल 89,000 अधिक प्रमाणपत्र आणि दाखल्यांचे वितरण. कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. दिवंगत केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर अभिवादन. मंत्री पंकजा मुंडे यांचे 3 महत्वपूर्ण संकल्प जाहीर. आता सविस्तर बातम्या. बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिक, महसूल विभाग तसंच जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. या अंतर्गत 81 विविध ठिकाणी महाराजस्व शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरांमधून एकूण 89,449 प्रमाणपत्र, अत्यावश्यक कागदपत्र आणि शेतीविषयक विविध दाखल्यांचं वितरण करण्यात आलं. फेरफार नोंदी, डिजिटल सातबारा उतारे

0: एक खिडकी योजनेअंतर्गत अर्ज तुकडेबंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्राच्या खरेदी विक्रीशी संबंधित कागदपत्रे तसंच आदिवासी आणि बिगर आदिवासी लाभार्थ्यांना शासन योजनानुसार जमिनीच्या मालकी हक्काची प्रमाणपत्र देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देत आहेत बीडचे तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके.
1: बीड तालुक्याला महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आणि अतिक्रमण रस्ते मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले आहे. तालुक्यात 16 समाधान शिबिरांमधून 31,000 अधिक सेवा नागरिकांना देण्यात आल्या. तसेच मागील 1.5 वर्षात 64 प्रकरणांमध्ये 100 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांचे विशेष मार्गदर्शन यासाठी लाभले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शासन सेवा गाव पातळीपर्यंत पोहोचवता आल्या.
0: दरम्यान शासनानं ज्या उदात्त हेतूनं हे अभियान सुरू केलं होतं तो हेतू आता पूर्णत्वाच्या दिशेनं जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. महसूल सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या अभियानातून मोठ्या प्रमाणात साध्य झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आता कृषी विभागाचं एक महत्वाचं आवाहन, कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशानं काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुकांनी 30 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था अर्थात FPO, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, उद्योजक तसंच पात्र व्यक्ती आणि संस्थांना सहाय्य देण्यात येणार आहे. कडधान्य मूल्य साखळी अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जात आहे. आता एक राजकीय आणि सामाजिक घडामोड, दिवंगत केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीजवळील गोपीनाथ गड येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे त्यांच्या कुटुंबियासह हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांनी मुंडे यांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी मंत्री पंकजा मुंडे यांनी 3 महत्वपूर्ण संकल्प जाहीर केले. राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, संवर्धन आणि जोपासना करणे, आगामी नवरात्रोत्सवात नवदुर्गा उपक्रम राबविणे आणि ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधित्व करत असल्याने गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी ऊसतोडीची प्रतिकात्मक सुरुवात करणे असे हे 3 संकल्प आहेत. आणि आता दिनविशेष, आज 4 जून आज आंतरराष्ट्रीय निरपराध बालक अत्याचार पीडित दिन पाळला जातो. युद्ध, हिंसाचार आणि अन्यायामुळे प्रभावित होणाऱ्या बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस घोषित केला आहे. तसेच आज भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी कार्यासाठी ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर भगवतीचरण ओहरा यांची जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या योगदानाचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं. याच माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथे संपवते. मी अपर्णा खोपटीकर या कार्यक्रमातून आपली रजा घेते.

0: नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. लेखन कौशल्य होतं शशी केवडकर बीड यांचं.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.

जय हो। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो। गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो।

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीपटेक धोरण यांना मान्यता देण्यात आली असून या धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्य आधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईतल्या मालाड उपनगरात आकाशवाणीच्या जागेवर जागतिक दर्जाचा एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी स्थापन करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, आतिथ्य, आयटी आणि आयटीएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत. राज्याच्या क्रीडांगण विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्याचे निर्देश

0: उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. याबाबत कृती आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितलं. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होत असून वार्षिक 4 लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते. या निर्णयामुळे मुंबई तसंच नागपूर बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची अंतिम यादी काल महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास 18 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर निश्चित करावी अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. सरकार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते काल नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राऊत यांनी केली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या 77 लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून 2 दिवसीय एज्युकेशन एक्स्पो प्रज्ञावेध 2026 आयोजित करण्यात आला आहे. ओपन डेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या क्षमतांचं दर्शन होईल असं प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. या प्रज्ञावेधसाठी नवीन नाट्यगृहात 60 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी मुख्य कॅम्पसमधले 45 विभाग तसंच धाराशिव उपपरिसरातल्या 10 विभागांची दालनं असतील. सकाळी 10 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन विद्यापीठ व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान एज्युकेशन एक्स्पोच्या आयोजनासंदर्भात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली काल विद्यापीठातल्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकही घेण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी, हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर जलतारा खड्डे तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी

0: कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहेत. संभाव्य अल्निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पाणी टंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात 1 जूनपासून शेत वाचवा अभियान राबवण्यात येत आहे. सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी ही अभियानाची संकल्पना आहे. जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी वापर थांबवावा, त्याऐवजी पीएसबी आणि प्रति हेक्टरी 5 टन शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक पीपी शेडके यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. अन्न औषध प्रशासन विभागानं अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी आणि नेवासा तालुक्यात कारवाई करून 2,84,180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त केलं. राहुरी इथं शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीमचे 41,440 रुपये किमतीचे 148 पाकिटं तर नेवासा इथं एसबीजी ब्रँडचं सुमारे 2,50,000 रुपयांचं 1,500 किलो रिफाईंड पामोलीन खाद्यतेल जप्त करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गजानन नगर इथल्या प्रसन्ना डेअरीतून 18,000 रुपयांहून अधिक किमतीचं तूप जप्त करण्यात आलं. बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर छापेमारी करून 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी काल एकाच दिवशी 8 गुन्हे दाखल करण्यात आले. जागतिक सायकल दिनानिमित्त काल परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. हिंगोली शहरात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल वाचवा भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा आरोग्य जपा अशा घोषणा या रॅली दरम्यान देण्यात आल्या. हवामान. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपूरी इथं सर्वाधिक 44° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी, धाराशिव आणि बीड इथं सरासरी 39, छत्रपती संभाजीनगर इथं 38.9 तर नांदेड इथं 37.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाड्यात बहुतांश भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डीपटेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब उभारण्यासाठी प्रसार भारती आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार. आणि मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 7:21 झाली आहेत.

0: लक्ष फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन्स. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.

0: गाणारे निर्झर।
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।
2: कॉलेज कॅम्पस
3: चलाई गँगच वेगळी कट्टा घ्या।
2: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी, सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात। तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।
4: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत। 7:25 होत आहेत। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे.

0: तिथे लाखो लोक मृत्यू पावत आहेत. त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो.
1: मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता

0: आकर्षण आहे. तर आपण बघता टी व्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
1: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारणं काय असतील असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
1: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
0: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालावते.
1: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
0: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं. त्यामुळे कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं. त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बर्बादी होते, फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावत आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो, यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि

0: महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य रॅली समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील, तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे, आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम कायदे

कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत.
5: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 7:40 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोत्यांनो, भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीस लता मंगेशकर यांनी गायलेलं जनकवी पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: जनकवी पी सावळाराम यांच्या शब्दरचनेसाठी लता मंगेशकर यांना आपण ऐकलं.
1: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
0: श्रोत्यांनो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर महाकवी ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आणि दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्यो, सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी अरुंधते यांनी गायलेली ही शब्दरचना शंकर वैद्य यांची, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्याहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

आकाशवाणी बीड केंद्र श्रोते हो यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही क्रमशः सहक्षेपित करणार आहोत.

0: Hindu writes on how India scaled its startup industry from 2016 to 2025. The Startup India scheme has truly come of age due to the supportive policy environment, robust startup growth and a positive investment climate. Cabinet backs ordinance to ease tax rules for foreign investors in some securities, states the Times of India. The Economic Times comes up with a story on domestic travel demand remains strong despite rising fuel costs and airfares and fewer flights under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with acting President of Venezuela, Delcy Rodriguez, in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Kerala and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध जीआय टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रि

पुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून

0: म्हणून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. श्रोत्यांनो, लोकसंगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीस अजित कडकडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत नंदू होणप यांचं.

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात पांडुरंग वनमाळे आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलात. श्रद्धाव कार्यक्रमात यानंतर रमेश जंगम यांची शब्दरचना मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात गात आहेत रंजना शिंदे.

नूतन यांनी गायलेली ही शब्दरचना होती शांताराम नांदगावकर यांची. श्रोतेहो आपण ऐकत आहात लोकसंगीत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर राम उगावकर यांचं हे गीत गात आहेत पुष्पा पागधरे.

contemplar. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: एक दुजे के लिए या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम एक ही फिल्म आणि आज या कार्यक्रमात चित्रपट एक दुजे के लिए.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतो, एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी ब्रिटिश इंडियातील मद्रास जवळ नेल्लोर इथे झाला. बालपणापासूनच त्यांना गायनात रुची होती. सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे त्यांचा आवाज अनेकांच्या हृदयात कोरला गेला.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोत्यो, SP बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीत प्रेमी शोधून सुद्धा सापडणार नाही. SP बालसुब्रमण्यम हे नाव विशेषत्वानं समोर आलं ते 90s. श्रोत्यो, अभिनेते सलमान खान यांचा हिंदीतील आवाज म्हणजे SP बालसुब्रमण्यम. किंबहुना सलमानच्या आवाजाला SP मुळेच ग्लॅमरस टच मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
5: बीच में क्यों रोक दी?
6: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
5: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
6: हिंदी कविता है ना?
5: हाँ.
6: वो मैं तुमको टीच करता हूँ.
5: तुम और हिंदी कविता?
6: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी, प्यार किए जा, जवानी दीवानी, खूबसूरत जिद्दी पड़ोसन, सत्यम शिवम सुंदरम बेनहर.

0: चल चल।
1: एक तुझे के लिए या चित्रपटासाठी एसपी बालसुब्रमण्यम आणि अनुराधा यांना आपण ऐकलात। आनंद बक्षी यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। श्रोत्यो आपण ऐकत आहात कार्यक्रम एक ही फिल्म। श्रोत्यो, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी या भाषांमधून तब्बल 40,000 गाणी गाण्याचा विश्वविक्रम एसपी बींच्या नावावर आहे। चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी एसपी बींना अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी 2001 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण आणि 2021 मध्ये पद्मविभूषण हा सर्वोच्च सन्मान मरणोपरांत देऊन त्यांना भूषविण्यात आलं। श्रोत्यो, गाण गंधर्व अशी ओळख असलेले एसपी बालसुब्रमण्यम 25 सप्टेंबर 2020 मध्ये आपल्यातून गेले। आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना आमची भावपूर्ण आदरांजली।

श्रोत्यो, हा होता आजचा एक ही फिल्म हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली एक दुजे के लिए या चित्रपटातील गाणी आपण ऐकलेत। एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला।

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत युवा दोस्तांसाठीचा आमचा नवीन कार्यक्रम कॉलेज कॅम्पस. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, सादर करते योगीराज बच्चे.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मित्रमैत्रिणींनो, कुणी 10वी पास झाला असणार आहे, कुणी 12वी पास झाला असणार आहे, आणि या सगळ्या चक्रामध्ये प्रत्येकाला आपल्याला पुढे काय करायचंय हे जसं जसं ज्यांनी ठरवलेलं असेल किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही खास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
1: लाईफ हो

0: आज या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात कृषी क्षेत्रामध्ये करिअरच्या काय संधी आहेत आणि आपण 10वीनंतर कुठले कृषीच्या संदर्भातले वेगवेगळे विषय घेऊन पुढचं शिक्षण घेऊ शकतो आणि 12वीच्या नंतर आपल्याला कृषीमधून काय करिअरच्या संधी आहेत या सगळ्याच्या शोधात आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सोनाजीराव क्षीरसागर कृषी तंत्र विद्यालय नवगण राजुरी येथील प्राचार्य एस बी पोकळे सर यांना निमंत्रित केलेलं आहे आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा जाणून घेऊया कृषीमध्ये करिअरच्या विविध संधी आणि विविध कोर्सेस याबद्दलची माहिती. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सर कृषी शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आजच्या या काळातलं महत्व काय सांगता येईल?
1: आजच्या काळामध्ये नेमकं कृषी शिक्षण म्हणजे काय की आपली जी शेती आहे जवळपास आपला देश हा 70% शेतकरी जे आहेत ते जवळपास आपल्या शेतीवर त्यांची जी काही उपजीविका करतात. परंतु त्याच्यामध्ये आजच्या शेतीची जर आपण व्याख्या करायचं जर झालं तर नुसतं फक्त लागवड करणं किंवा त्याचं उत्पादन काढणं ही नाही, पण त्याच्यामध्ये की ज्या शेतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही व्यवसाय आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं शेळीपालन असेल, त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, गांडूळ खत निर्मिती, म्हणजे असे खूपसे काही त्याच्यामध्ये प्रकल्प आहेत की जे आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुमचे झाले त्याच्या व्यवसाय त्याच्यासोबतचे, परंतु शेतीमध्ये आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मातीचं जे आरोग्य आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग मातीचं आरोग्य जपायचं असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला कुठला अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच पद्धतीनं कृषी आजकाल आपण बघतो की बाजारामध्ये जे शेतमालाचे भाव खालीवर होतात त्याचं अर्थशास्त्र नेमकं काय असतं, त्याच पद्धतीनं कृषीमधलं जे नवीन तंत्रज्ञान आहे विद्यापीठाने विकसित केलेलं असतं किंवा वेगवेगळ्या बाहेरच्या देशातून ते विकसित झालेलं असतं, तर ते तंत्रज्ञान म्हणजे आजचं हे कृषी शिक्षण आहे. आजकालच्या काळातली जरी लोकांना आज वाटत असलं की शेती करणं हे चुकीचं आहे हे बिलकुल नाही, पुढच्या काही दशकामध्ये शेतीला खूप मोठं महत्व येणार, म्हणून हे जे आहे ते ह्या अभ्यासक्रमाचं किंवा आपण शेती शिक्षणाचं खूप मोठं महत्व आहे.
0: म्हणजे आपल्याकडे जे शेती करणं हे एक थोडस कमीपणा पाहिला जातो ऍक्च्युली, किंवा प्रत्यक्षात खरं तर शेतीसारखं उत्पन्न देणारी कुठली गोष्ट नाही. म्हणजे शेतकरी राजा जेव्हा हा शब्द आपण वापरतो तो स्वतःच्या मालकीचा स्वतःच्या जागेत मध्ये हवं असं पीक घेणारा हवं तेवढं पीक घेणारा हे स्वातंत्र्य देणार हे आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यात जास्त अनुभवलेलं आहे शेतीचं महत्व काय आहे, शेतीची श्रीमंती काय आहे. फक्त उदरनिर्वाहापुरतं नाही तर जगाचा पोशिंदा जे शेतकऱ्याला म्हटलेला आहे ते याचसाठी कृषी

0: शिक्षणाचं महत्व येणाऱ्या काळात उज्ज्वल आहे असंच तुम्हाला म्हणायचंय?
1: 100% खरं आहे.
0: तर मग आता हे 10वी आणि 12वी नंतर कृषी शिक्षणासाठी आपल्याला कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत? सुरुवातीस आपण 10वीच्या नंतरचं विचार करूया.
1: आपण या ठिकाणी आज एक गोष्ट पाहिली पाहिजे की आता नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे आणि बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातून असतात
0: हो,
1: आणि त्यांना कुठलंही मार्गदर्शन नसतं, त्यांना माहीत नसतं की आता कुठं ऍडमिशन घ्यायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग एखाद्या विद्यार्थ्यांनी तो आर्ट फॅकल्टीला गेला तो त्याच्या मागे जातो, त्यासोबत ऍडमिशन घेतो
0: किंवा कॉमर्स मित्राच्या मदतीने.
1: आणि शेतकरी हा बऱ्याचशा अंशी काही ठिकाणी तो थोडा या पुढील कोर्स विषयी त्यांना त्याची माहिती नसते, त्यामुळे ते मुलगा जिथं जाईल त्या ठिकाणी ते ऍडमिशन घेतात. परंतु बऱ्याचशा वेळेस आम्ही सुद्धा काही आमच्या जे काही विद्यार्थी असतात त्यांना आम्ही सांगतो की ग्रामीण भागामधल्या मुलांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्या अनुषंगाने मी एक तर एक सांगेल की कृषी क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर हे शिक्षण पूर्ण केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही उपाशी मरू शकत नाही.
0: खरंच
1: म्हणजे त्याची जी उपजीविका आहे हा तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भरू शकतो.
0: खरंच
1: तर या अनुषंगाने 10वी नंतर एक मराठी माध्यमातला 2 वर्षाचा एक अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्या जवळच्या परिसरात सगळीकडे उपलब्ध आहे. जवळपास तालुक्याच्या ठिकाणी त्याचे विद्यालय आपल्याकडे आहेत, त्या ठिकाणी तो विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. आता ही जी प्रवेश प्रक्रिया असते ही सर्व ऑनलाईन असते.
0: बरं, आणि मग हे डिप्लोमा म्हणता येईल का आपल्याला?
1: 2 वर्षाचा हा डिप्लोमा आहे. त्याला आम्ही कृषी तंत्र पदविका म्हणजे पदविका हा शब्द वापरतो कारण ग्रामीण भागातील लोकांना कधी कधी हा शब्द समजत नाही, पदविका सांगा.
0: बरोबर, अगदी.
1: तर हा 10वी नंतरचा हा सगळ्यात चांगला कोर्स आहे कारण भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठी अडचण जी असते ती असते मुलांच्या नोकरीची असेल किंवा त्यांचं करिअर कसं आहे का घडायचं त्याविषयी असते. मग आता बरेचसे मुलं म्हणतात की हा कोर्स केल्यानंतर काय होईल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज ग्रामीण भागामध्ये जे काही शासनाच्या विविध जे काही पदं असतात त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले कृषी सहाय्यक नावाचे पद आहे की जे शेती निगडीत आहे, जे शासनाचं जे कृषी खातं आहे त्याच्या अंतर्गत हे पद येतं. ग्रामविकास मंत्रालयाचा जे काय ग्रामविकास विभाग आहे त्याच्या अंतर्गत ग्रामसेवक हे पद येतं. त्याच पद्धतीनं जे आपल्याकडे वन क्षेत्र असतं त्या वनीकरणामध्ये जे काही वनपाल वनरक्षक हे जे पद आहेत हे सुद्धा डिप्लोमाच्या किंवा ह्या पदविकेच्या माध्यमातून भरले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं आता शहरामध्ये आपल्या माहिती की ज्या ठिकाणी महानगरपालिका असतील त्या ठिकाणी मोठमोठाले गार्डन्स असतात किंवा त्याला उद्यान म्हणतात, त्या ठिकाणी सुद्धा उद्यान पर्यवेक्षकाची पोस्ट आहे. आता आपल्याकडे पैठण सारखा मोठा डॅम आहे, त्या पैठणचा जे काही कालवे गेलेत त्या कालव्यावर काम करण्यासाठी कालवा निरीक्षक त्याला किंवा कॅनॉल इन्स्पेक्टर असं म्हणतो. ह्या पदविकेच्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनामध्ये ह्या पोस्ट आहे सगळ्या. म्हणजे आज जर तुम्ही एक साधारण शिक्षण आपण त्याला कलाशाखेचं म्हणजे आपण टीका म्हणून नाही कलाशाखेत पूर्ण शिक्षण केल्यानंतर ते मुलाला फक्त पुढे एकच मार्ग असतो तो म्हणजे कुठंतरी लिपिक होणं कुठंतरी एवढं असतं. पण तिथं जवळपास तुम्हाला हे कृषी मधून तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला तर तुम्हाला हे खूप मोठं क्षेत्र आहे, कोणी तुम्ही कुठेही जाऊ शकता.
0: बरोबर,
1: तर हे सगळ्यात महत्वाचं. आता हे झालं तुमचं शासकीय जे काही पद आहे. परंतु आज जे शेतकऱ्याला बी बियाणे खते कीटकनाशके हे जे पुरवली जातात ह्याच्यामध्ये जवळपास आज आपल्या जालना ह्या ठिकाणी किंवा संभाजीनगर या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये ह्या जवळपास 1000 ते 1500 कंपन्या आहेत
0: फर्टिलायझरच्या
1: आहेत, खत बी बियाण्याच्या. जालन्यामध्ये जवळपास 250 कंपन्या खते बी बियाण्याच्या.
0: बरोबर,
1: हे जे खते बी बियाणे आहेत उद्या ह्या खत बियाण्याचे मार्केटिंग करायचे असतील मग त्या मार्केटिंगसाठी खूप मुलं लागतात त्यांना. दरवर्षी आमच्याकडे कितीतरी कंपन्यांचे फोन येतात की सर तुमच्याकडे डिप्लोमा झाली चांगली मुलं आहेत का आम्हाला ती द्या. आणि सुरुवातीपासून जर तो मुलगा डिप्लोमा झालेला त्यांना जर त्या जवळपास 15000 पुढे त्याला वेतन मिळतं सुरुवातीला. वर्ष 6 महिने त्याला जर त्याचा अनुभव आला तर पुन्हा 20-25 हजार पण त्याचं पेमेंट वाढत जातं. म्हणजे जसा अनुभव जाईल वाढत जाईल तसा त्याचा पेमेंट सुद्धा वाढत जातं. म्हणजे हे सुद्धा खूप चांगलं करिअर ह्याच्यामध्ये.
0: बरोबर, म्हणजे 10वीच्या डिप्लोमावर आपल्याला इतके सारे संधी करिअरच्या उपलब्ध आहेत या डिप्लोमा केल्याच्या नंतर.
1: आता हे झाले आपण नोकरी म्हणायचं. आता पण काय म्हणतो शेतकरी हा स्वतः जमिनीचा मालक असतो तो राजा आहे. मग त्या ठिकाणी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची की शेती निगडीत जे काय उद्योगधंदे मग त्याच्यामध्ये आम्ही त्याला स्वयंरोजगार असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय की तुमच्या जे काही घर आहे त्या घराच्या शेतीला शेतीवर तुम्ही जर एखादं दुग्ध व्यवसायाचं केलं, समजा आजकालच्या काळात दुधाला खूप मागणी आहे शहरामध्ये, हे दूध लोकांना कमी पडतंय, त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय त्या ठिकाणी असू शकतो.
0: आता म्हणजे शेतीसोबतचे जोड व्यवसाय
1: जोड व्यवसाय आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की दुग्ध व्यवसाय केल्यानंतर त्याचे फायदे अनेक आहेत. एक दुधाचा पैसा आहे, त्या ज्या जनावरांपासून जे शेण मिळतंय त्या शेण तुम्ही शेतीमध्ये वापरले.

0: त्यामुळे तो तुमचा खताचा खर्च वाचतोय. त्याच पद्धतीने आज गोमूत्र तुम्ही बघितलं असेल, गावरंगाईचं गोमूत्र 90 रुपये लिटरनं मार्केटमध्ये विकलं जातं, म्हणजे हा सुद्धा तुम्ही गोमूत्र विक्रीचा सुद्धा व्यवसाय करू शकता. त्याच पद्धतीने कुक्कुटपालन, आज कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला त्याच्यामध्ये तो दर दिवशी अंडे विकू शकतो किंवा मांसासाठी त्या कोंबड्याही सुद्धा त्या ठिकाणी विकू शकतो. तर हे काय भरपूर काय गोष्टी झाल्यात. आज तुम्हाला मार्केटमध्ये मशरूम मिळतो, मग ते मशरूम सुद्धा आज मोठमोठे जे लोक हॉटेलमध्ये जातात ते पहिलंच भाजी कोणती मागतात, मशरूम आहे का, तर त्याचं सुद्धा त्याला सुद्धा खूप चांगलं डिमांड आहे. आज पनीर व्यवसाय असेल, दुधापासून जे काही पदार्थ बनतात, मग सगळे पदार्थ, तर त्याच्यापासून शेतकऱ्याचा मुलगा आणि हा डिप्लोमा झालेला मुलगा 100% आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने करू शकतो.
1: म्हणजे शिक्षण आणि नोकरी याच्या पलीकडे जाऊन विचार करता यावा, त्या दृष्टीने तुमचे हे विचार खरंच महत्वाचे आहेत. आणि स्वतःच्या पायावर स्वतः तर उभं राहायचंच, आणि उद्या तुम्ही मोठे झाला तर तुम्ही 4 लोकांना आणखीन कामं देऊ शकता याच्यामध्ये. सर आता 12वी नंतर कुठले कुठले कृषी शिक्षणासाठीचे कोर्सेस?
0: 12वी नंतर प्रामुख्याने आपलं जे काही महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत,
1: बरं,
0: तर त्याच्या अंतर्गत बरेचसे काही असे काही अभ्यासक्रम आहेत ज्याच्यामध्ये BSc अग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर BTech फूड टेक्नॉलॉजी आहे,
1: बरं,
0: त्याच्यानंतर BTech अग्रि इंजिनिअरिंग आहे, मुलींसाठी होम सायन्स नावाचा एक कोर्स आहे 4 वर्षाचा डिग्री कोर्स, म्हणजे 12वी सायन्स जे मुलं करतात विशेषतः सायन्स, तर त्या मुलांना शासनाची जी काही CET एक्झाम असते तर ती CET देऊन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकतो. भविष्यात त्यांना जे काही कृषी खात्या अंतर्गत जे काही Class 1 पासून ते Class 3 पर्यंत जे पद आहेत त्या पदावर त्या मुलांना त्या ठिकाणी त्यांची निवड होऊ शकते भविष्यामध्ये.
1: म्हणजे सर एक प्रश्न असा होता की जसं इंजिनिअरिंग नीट साठी राऊंडला बसतात ही मुलं, तसं कृषीच्या डिग्रीसाठी सुद्धा या मुलांना राऊंड असतात का?
0: 100% म्हणजे त्यांचा सुद्धा विद्यापीठाच्या महाराष्ट्र शासनाच्या जे काही कॅप राऊंड असतात,
1: अच्छा,
0: त्या कॅप राऊंड नुसार विद्यापीठाकडूनच त्यांचे ते राऊंड होतात MCR कडून, आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते कॉलेज अलॉट केलं जातं
1: मेरिटनुसार ते अलॉट होतात. अच्छा,
0: यांना सुद्धा थोडक्यात मी जे डिप्लोमासाठी जे काही फायदे सांगितले आजकाल तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की BSc अग्रिकल्चर झालेले किंवा डिप्लोमा कृषी तंत्र पदविका झालेले जे काही मुलं आहेत बरेचसे मुलं हे शेती व्यवसायामध्ये आज उतरलेले आणि खूप ठिकाणी नवीन नवीन काय आता आपण जे काही शेतकरी उत्पादक कंपनी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत,
1: प्रोड्युसर कंपनी,
0: हा प्रोड्युसर कंपनी, आणि ह्या प्रोड्युसर कंपनीला शासनाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचं अनुदान भेटत आहे. ह्या कंपन्या आपल्या देशांतर्गत जे काही उत्पादन असतात ते बाहेर एक्सपोर्ट सुद्धा करत आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगला फायदा होत आहे.
1: बरोबर,
0: म्हणून हे कृषी निगडीत जे काही शिक्षण आहे, मग ते 10वीवर असो किंवा 12वीवर असो, तर हे शिक्षण घेणं आजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे.
1: आणि पशुवैद्यकाच्या दृष्टीने विचार केला तर
0: ते सुद्धा आहे की जो BVSC नावाचा BVSC जो कोर्स आहे तर त्याच्यामध्ये तो सुद्धा कोर्स या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने खूप चांगला आहे.
1: 12वीच्या नंतर बरं, तर आता तुम्ही छान 10वी आणि 12वी नंतर आपल्याला कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे सांगितलं, आणि कृषी क्षेत्रातून आपला व्यवसाय आपलं करिअर आपण कसं घडवू शकतो याबद्दलचं पण मार्गदर्शन केलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात कुठले बदल झालेत असं तुम्हाला वाटतं आणि नवीन पिढी त्याच्याकडे आकर्षित होतीये का, याबद्दल काय सांगाल?
0: याच्यामध्ये 100% जे काय नवीन जे टेक्नॉलॉजी किंवा आपण तंत्रज्ञान म्हणू, जवळपास 70च्या दशकामध्ये जी आपल्याकडे हरित क्रांती झाली त्याच्यानंतर शेतीमध्ये जे काही काम करण्यासाठी मजूर असतील किंवा जे काही जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शासनाने किंवा जे काही विद्यापीठांतर्गत जे काही संशोधन केंद्र आहे तर त्यांनी वेगवेगळे शोध लावले, ज्याच्यामध्ये जसं की आज तुमच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व हे कृषी अवजारे वापरले जातात. म्हणजे थोडक्यात बैल चलित तुमचं तिफन यंत्र आहे, किंवा थोडक्यात नांगरणी करायला ट्रॅक्टरला जोडून आपण नांगरणी करू शकतो, म्हणजे सगळे मेकॅनायझेशन किंवा आपण यांत्रिकीकरण म्हणतो,
1: म्हणजे अगदी शेतातले छोटे छोटे काम, कोळपणी असेल, नांगरणी असेल, पेरणी असेल, मळणी असेल, काय काय सगळे प्रकार.
0: आजकाल तुम्ही बघितलं असेल की जो हार्वेस्टर आलाय मार्केटमध्ये, आज ते जर तुमच्या आज मजुराच्या सहाय्याने जर तुम्हाला गहू काढायचा असेल, इतर काही पिकं काढायची असेल, तुम्हाला दिवसच्या पुढे त्याचा वेळ लागतो, पण हार्वेस्टर एक तासामध्ये तुमचं एक एकर तुमची शेती पूर्ण त्या ठिकाणी काढून त्याचं बियाणं म्हणजे ते थोडक्यात धान्य वेगळं करून त्यातला काडी कचरा वेगळा टाकते.
1: किती
0: मग हे यांत्रिकीकरण महत्वाचे, हा खूप मोठा बदल झालाय. आणि तुम्हाला या ठिकाणी आजकाल हवामानाचे अंदाज हे आपल्याला 2-3 दिवस आधी कळतात. याच्यामध्ये बरेचसे काय तज्ज्ञ लोक आपण त्यांचं ऐकतो मार्गदर्शन की 4 दिवसांनी असं वातावरण आहे, पाऊस पडेल. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, आज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर ते ऍप घेतलं तर तुम्हाला कळतं की उद्या हवामान कसं राहील, दुपारी किती वाजता पाऊस पडेल, वारे कसे वाहतील, काय वाहतील. तर ही टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी

0: जी आहे ना ते ही टेक्नॉलॉजी कशामध्ये हे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळेच मिळाली.
1: अगदीच आहे. आणि आपल्याला सजग राहून जे काही होणार आहे नुकसान आहे ते नक्कीच टाळता येण्याजोगं आहे. हे
0: बरोबर आहे. आज लेबर मिळून अवघड झाले त्यामुळे ड्रोनच्या साह्याने आम्ही स्वतः त्याचे प्रॅक्टिकल्स केलेले आहेत. तर हे ड्रोनच्या साह्याने फक्त एक एकरची फवारणी ही 5 मिनिटात होते.
1: किती
0: 5 मिनिटात
1: तंत्रज्ञानाची प्रगती.
0: मी विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की आज या ठिकाणी आमच्या कॉलेजचे काही विद्यार्थी ह्या ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला
1: आहे. किती छान.
0: तर त्याच्यामुळं भविष्य हे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं आहे त्यांचं शेतीमध्ये. त्याच्यामुळं ह्या क्षेत्राचा त्यांनी निश्चितपणे चांगला विचार करावा. त्या अनुषंगाने आपण ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता पूर्वी आपल्याला माहित नव्हतं आपली जमीन कशी आहे पण आज तुम्हाला जे काही माती पाणी तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी झाली त्यामुळं काय झालं की तुमच्या मातीत कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आज माहित व्हायला लागलं. त्याच्यामुळं तुमचं उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी वाढायला
1: माती परीक्षणाचे फायदे पण दिसून येत आहेत.
0: आपल्या वाटतं पाणी आपण पिलो पाणी हे चांगलं आहे परंतु पाण्यामध्ये सुद्धा काही जे काही घटक असतात ते शेतीसाठी शेतीच्या किंवा त्या पिकासाठी थोडे घातक असतात. तर ते पाण्याचा सुद्धा जो काही टीडीएस आपण समजा फिल्टरचं पाणी पितो तसं पिकांना सुद्धा पाण्या जर पाणी चांगलं नसेल तर पिकांवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो.
1: म्हणजे वाढीमध्ये असू शकतो किंवा उत्पादनावर.
0: बरेच शेतकरी आम्हाला काय म्हणतो सर म्हणे इतकं मोठं आम्ही खत टाकलं पिकाची काही वाढ झाली नाही पण ज्यावेळेस त्या पाण्याचा टीडीएस किंवा जो पीएच असतो
1: हा
0: जर खराब असेल तर त्या पिकाची वाढ होत नाही आणि उत्पादन सुद्धा कमी येतं. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पाण्याची तपासणी करून घ्या आणि मातीची तपासणी करून घ्या. आणि हे फक्त जे काही नवीन टेक्नॉलॉजी आली काही आधुनिक तंत्रज्ञान आलं त्यामुळे शक्य झाले.
1: आणि मुलांना म्हणजे एक पारंपरिक शेती जे आपलं पूर्वीचं होतं अर्थातच काळानुसार त्याचं स्वरूप पालटलेलं आहे आणि नवीन मुलं हे जे कृषीचं शिक्षण घेऊन या शेती व्यवसायात उतरत आहेत त्यांची प्रगती म्हणजे खरंच अगदीच आपण कौतुक करावं अशी आहे. कारण पारंपरिक शेती आणि त्याला विज्ञानाची जोड हे जे कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी आपल्याला म्हणजे लोकल पासून ग्लोबल पर्यंत नेऊ पाहते. जसं आता तुम्ही म्हटलात की प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या स्वतःचे आता आपण पाहतो की बागायती असो का जिरायती शेती असू दे जर फळबाग असेल तर त्याचं मार्केटिंग पार परदेशापर्यंत जाऊन पोहोचलंय. तर हॉर्टिकल्चर असेल या बाबतीमध्ये
0: आपल्या कृषीमधल्या जेवढ्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये तुमचं आता तुम्ही हॉर्टिकल्चरचा उल्लेख केला म्हणजे त्याच्यामध्ये आज लक्षात घ्या हॉर्टिकल्चर मध्ये फक्त फळबाग नाही त्याच्यामध्ये भाजीपाला आहे त्याच्यामध्ये फुल शेती आहे त्याच्यामध्ये भरपूर काय. बाहेरच्या देशाची परिस्थिती अशी की जे आपला आशिया खंडातले काही देश जर सोडले तर बाहेर समजा युरोपमध्ये अमेरिकेमध्ये असे काही फळ पिक आहेत ते त्यांच्याकडे मिळतच नाही ते फक्त भारतात आहेत आणि तेही वर्षभर.
1: बरोबर.
0: तर ह्या पदविकेच्या माध्यमातून बरेचसे आम्ही काही विद्यार्थी बाहेर सुद्धा परदेशात गेलेत.
1: खरंच
0: इथोपियाला एक माझ्या एक ओळखीचा विद्यार्थी गेलाय. फक्त प्रत्येक विद्यार्थ्यानं शेतीकडे फक्त निगेटिव्ह किंवा आपण त्याला नकारात्मक दृष्टीने न बघता त्या ठिकाणी कसं सकारात्मक भविष्यात आपल्याला हे आहे त्या जमिनीमध्ये काय करता येईल. कारण तुम्ही आज आपल्या आम्ही म्हणतो की जमिनीचं तुकडीकरण झाले भाऊ वाटणे झाल्या तुकडीकरण झाले.
1: बरोबर.
0: तर तुकडीकरण झाल्यामुळं शेतीमध्ये एकच पीक घेता येत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला जोड व्यवसाय किंवा त्याला एक शेतीपूरक व्यवसाय त्याच्याशी त्याला संलग्न करून त्यात जर शेती केली तर अजून तो शेती फायद्यात येऊ शकतो.
1: बरोबर आहे. मग तिथे कुक्कुटपालन असेल आपलं शेळी पालन असेल किंवा आपलं गोपालन असेल आणि त्याच्या संलग्न खूपशे व्यवसाय तिथे आपण विचार करू शकतो. त्यामुळे शेती हा फक्त शेती नसून त्याच्यासोबतच्या खूपशा पूरक व्यवसायाशी पण निगडित आहे. सर आता आपण या सगळ्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा महिला अर्थातच त्यांचा सहभाग कृषीमध्ये खरं तर सगळ्यात जास्त असतो असं म्हणायला हरकत नाही. फक्त तो दिसून येत नाही कारण जशी महिला ही घरची गृहमंत्री असते तशी शेतीमध्ये तिचा रोल सुद्धा खूप महत्वाचा. तर मुलींना विद्यार्थिनींना कृषी क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत विशेष असं तुम्हाला वाटतं?
0: खूप छान वाक्य या ठिकाणी केलं. जशी महिला घराची ही गृहमंत्री आहे मी तर म्हणे ती शेताची सुद्धा गृहमंत्री आहे. कारण तुम्ही बघा शेतामध्ये काम करणाऱ्या पुरुषापेक्षा सर्वात जास्त महिला. कारण शेतातले कुठलेही खुरपण जे तुमचे काम असू द्या किंवा आंतरमशागतीचे काम ह्या पुरुषापेक्षा महिला जास्त करतात. म्हणून शेतीचं जे नॉलेज किंवा शेतीची जी माहिती आहे किंवा जे अभ्यासक्रम आहे हा महिलांना सुद्धा माहीत होणं किंवा खूप महत्वाचं
1: आहे. खरंच ती करते, आधीपासूनही करते, पण हे अभ्यास करून जर शेती केली तर त्याचे किती फायदे होतात. आणि कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडे अशी की शेतीमध्ये महिलांनी केलेलं काम हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहतात, त्यांचा आदर्श घ्यावा इथपर्यंत त्या पुढे गेलेल्या.
0: काय असतं माहितीये का, बरेचसे जे काही पालक असतात किंवा काही म्हणतात आता या मुलीचं काही दिवसांनी लग्न होईल, पुन्हा काय शिक्षणाचा फायदा होईल. मी त्यांना

0: सांगू इच्छितो की तुम्ही असं विचार नाही व्हायला पाहिजे. 100% जर एका त्या मुलीनं जर हे अभ्यासक्रम पूर्ण केला तर भविष्यामध्ये समजा ती एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जाऊ किंवा एखाद्या चांगल्या नोकरीवाल्या माणसाच्या जर घरात गेली त्याच्याकडे सुद्धा शेती आहे, तर तिने जर त्या ठिकाणी समजा त्यांच्याकडे पॉली हाऊस असेल किंवा सेडनेट हाऊस असेल किंवा एखादा कुक्कुटपालन म्हणजे जे काही शेतीपूर्वक उद्योग व्यवसाय असतील, तर ही महिला ही पुरुषापेक्षा चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय करू शकते.
1: खरंच आहे, खरंच आहे. अगदी
0: मला हे सांगायचं म्हणजे ह्याच्यामधून तुम्ही जर बघितलं ना की आजकाल नर्सरी किंवा रोपवाटिका सारखा जो काही व्यवसाय बघा आज तुम्ही बघितलं असं खूप मोठं याच्यामध्ये करिअर रोपवाटिकेमध्ये, तर त्याच्यामुळे महिलांसाठी जे काही करिअर खूप चांगल्या पद्धतीने करिअर मग ते तुमच्या पॉली हाऊसमधलं असेल किंवा सेंडनेट हाऊसमधलं असेल किंवा इतर काय आता गांडूळ खताची सुद्धा शेती एक चांगल्या पद्धतीने केली जात आहे. आता जनावरला समजा काही वेगवेगळे जे काही पिकं त्यांच्यासाठी खाण्यासाठी लागतात म्हणजे चारा म्हणून, तर त्याच्या सुद्धा उत्पादकता महिलाच्या हाताने चांगली होऊ शकते. तर हे म्हणजे महिलांना करिअर नाही अशातला भाग नाही, महिलांना सुद्धा खूप करिअर म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा. आता आमच्याकडे जे डिप्लोमा झालेल्या ज्या काही मुली येतात जवळपास 70-80% मुली आज गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, त्याच पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याच ठिकाणी जॉबला आहे, त्यांचे स्वतःचे उद्योग व्यवसाय त्यांनी केलेले आहेत, म्हणजे करिअर खूप त्यांना सुद्धा छान आहे. तर मुली ह्या लग्नानंतर टेरेस गार्डनचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू करून व्यवसाय करू शकतात. कारण की मी बीड शहरामध्ये पाहिले की आज लोक पैसे द्यायला तुम्हाला तयार, किती महागा फक्त सेंद्रिय द्या
1: बस.
0: सेंद्रिय शेतीमधून सुद्धा एक चांगल्या, आज सेंद्रिय शेतीसाठी मॅडम तुम्हाला मातीची गरज नाही. तुम्ही जर 5-10 गुंठे जर तुमच्याकडे जर जमीन असेल तर त्याच्या अंतर्गत तुम्ही बिना मातीची शेती करू शकता.
1: आता कृषी क्षेत्राशी आता हे जे करिअर तुम्ही सांगितलं, तर शिक्षणासाठी आपल्याकडे शासनाच्या काही शिष्यवृत्ती असतात किंवा त्याच्यासाठी एक शिक्षण हे पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत म्हणून कुठल्या योजना असतात का?
0: आता प्रामुख्यानं कृषी शिक्षणाकडे आमचा एक अभ्यास आहे, कृषी शिक्षणाकडे येणारे जे काही विद्यार्थी असतात हे सर्व जवळपास 80-90% ग्रामीण भागातले असतात. आणि शेतकऱ्यांची जी काही आर्थिक परिस्थिती असते त्यानुसार अभ्यासक्रमाच्या फीशा शासनाने काय जे काही नेमून म्हणजे त्यांनी ठरवलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे त्या फीस भरणं त्यांना शक्य होत नाही. परंतु बऱ्याचशा अंशी आजकाल मुलींना आता समजा शिक्षण फ्री झालेलं आहे, परंतु जे काही SC प्रवर्ग आहे किंवा SC NT असेल ST असेल किंवा OBC असेल, आता OBC सुद्धा ह्या पदविकेला 100% शिष्यवृत्ती शासन देत आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्याला 100% त्याची फीस शासन भरत आहे. त्याच्यामुळं पहिल्यासारखं काही विद्यार्थ्यांना फक्त पैशाअभावी शिक्षण घेता नाही असा हा एक भाग थोडा कमी झाला.
1: बरोबर आहे, अगदीच आहे. तेव्हा जर कृषी क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल तर नक्कीच तुम्ही इकडे वळा, तुम्हाला मदतीला हात असे भरपूर आहे.
0: मला दुसरं सांग तुम्ही की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता हा एक शासनाची स्कीम आहे मराठा समाजातल्या मुलांसाठी.
1: बरं,
0: जर तो समजा कॉलेज पासून त्याचं जर गाव 45 किलोमीटरच्या अंतरात असेल तर त्या मुलाला वर्षाला 20,000 रुपये स्कॉलरशिप ही त्या वसतिगृह भत्ता म्हणून दिली जाते.
1: म्हणजे निवासाची सुद्धा व्यवस्था होते कुठेतरी. अगदीच आहे, शासनाचा हात पुढे आहे आणि अर्थातच तुमच्यासारखे प्राचार्य प्राध्यापक तुमच्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे तुम्ही पुढे येऊन ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवताय. सर, आता बदलतं हवामान आणि कृषी क्षेत्राचं करिअर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा कृषी शिक्षण, तर याची भूमिका किंवा बदलतं स्वरूप याच्याबद्दल काय सांगाल?
0: काय झालंय की आता आपण बघितलं आता ह्या कृषीच्या निगडीतच एक काही गोष्टी ज्या आहेत की हवामान जो बदल झाले, हवामान बदल म्हणजे आपण गेल्या वर्षी 2025 मध्ये बघितलं की मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळा चालू
1: झाला आणि यावर्षी आपल्याला अल निनोचा प्रभाव सांगितलेला आहे.
0: आणि आपण आता पाहतच आहात की जवळपास मागच्या 15-20 दिवसापासून इतकं तापमान वाढलेलं आहे, तर हे जे झालेलं आहे म्हणजे तुमचं एक प्रदूषण हा जो एक भाग आहे मग त्याच्यामध्ये वायूचा असेल किंवा पाण्याचा असेल हे त्यातले वेगवेगळे घटक आहेत, तर या बदलामुळे त्याचा शेतीवर सुद्धा काही अंशी एक वाईट परिणाम झाले, काही अंशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त झालेला. कारण जर तुमचं हंगामाचं किंवा हे पावसाचं किंवा वातावरणाचं तापमान जर असंतुलन झालं तर निश्चित पद्धतीने शेती किंवा ते शेतीमधले जे पीक आहे ते बाधित होणार,
1: कारण तुमच्या पेरण्या लांबल्या जातात आणि मग त्यातनं मग पुढचे नियोजन सगळंच त्याचा बदल होत जातो
0: निश्चित पद्धतीने. तर त्या दृष्टीने आपल्याला भविष्यामध्ये हे जे हवामान किंवा हे जे बदल होत आहेत हे बदल आपल्याला जे काही बेसिक जो शेतीमधला जो व्यक्ती

0: आहे त्याला सांगणं गरजेचं आहे. आपण स्टेजवर जाऊन भाषण देण्यापेक्षा जर खालच्या तळापर्यंत जर हे शेतकरी असतील किंवा तो त्यांचा जो मुलगा असेल किंवा विद्यार्थी असेल ह्यांना जर माहीत झालं तर त्यासाठी आपल्याला मग काय करावं लागेल की निसर्गाचा जो असमतोल झालेला आहे मग तो असमतोल कमी होण्यासाठी जास्तीत जास्त जे काही झाडांची संख्या वाढवणं. थोडक्यात तुम्ही बघा, आम्ही आमच्या लहानपणी बघायचो शेताच्या बांधावरती आणि शेताच्या मध्ये मध्ये काही ठिकाणी बरेचसे काही झाड असायचे आणि त्याच्यामुळे काय होतं की वातावरणामध्ये जे कार्बन जे प्रमाण असेल कार्बन डायऑक्साईडचं असेल कार्बन मोनॉक्साईड असेल ते नव्हतं. आणि अलीकडल्या काळात काय झालं, आता वेगवेगळ्या कारणासाठी वृक्षतोड झाली आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन जे वातावरण सोडून जे काय वातावरण शुद्धता करत होते ते कमी झाली. त्याच्यासाठी आपल्याला शेतीच्या बरोबरच आपल्याला निसर्गाचा समतोल सुद्धा राखणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या झाडांची लागवड करणं गरजेचं आहे.
1: आपण शेतीचा व्यवसाय करतो म्हणजे तो फक्त शेतीपुरता नाही तर पर्यावरण हा सुद्धा त्यातला महत्वाचा विषय आहे आणि ज्यात आजच्या तरुणाची खूप मोठी भूमिका म्हणायला हरकत नाही, कारण आपण त्यांच्याकडे त्यांच्या हाती आपलं भविष्य जे आपण पाहतो किंवा आहे तर त्यांनी किती जागरूक राहून या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. म्हणजे पूर्वी शेती फक्त निसर्गावर आधारित केली जायची तर आता त्याच्या पुढे जाऊन विचार करायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे स्मार्ट शेती, ज्यांना कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर त्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: हे क्षेत्र जर तुम्ही निवडलं तर भविष्यामध्ये आपल्यासाठी यशस्वी करिअरची खूप मोठं कवाड किंवा आपण दार उघडी येत आणि नुसतं करिअर म्हणून नाही. कारण आजकाल मुलांना काय वाटतं की शेतीमध्ये करिअर नाही, हे साफ चुकीचं आहे. शेतीमध्ये सुद्धा करिअर आहे, फक्त त्याकडे त्या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे.
1: तर आज नवीन विद्यार्थ्यांना जे 10वीनंतर कृषीकडे वळू पाहतायत किंवा 12वीच्या नंतरच्या कृषीच्या संधी, कृषी शिक्षणातल्या संधी, तुम्ही याचं खूप छान विश्लेषण केलंत. नक्कीच विद्यार्थी या सगळ्या बाबतीत खूप सकारात्मक विचार करून कृषी शिक्षणाकडे वळतील अशी अपेक्षा करूया. आणि मित्रमैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीचा नक्कीच तुम्हाला तुमचं करिअर निवडताना, तुमचा अभ्यासक्रम निवडताना फायदा होईल या अपेक्षेसह पोकळे सर तुम्ही आकाशवाणीच्या कॉलेज कॅम्पसच्या अगदी नव्या कोऱ्या पहिल्या वहिल्या भागात आला, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: मित्रमैत्रिणींनो, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

युवा दोस्तांसाठी कार्यक्रम कॉलेज कॅम्पस आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं. आकाशवाणी बीड केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केले आकाशवाणी बीड केंद्र 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी मराठी सिनेगीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रीदेव नमस्कार. गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. श्रीदेव, आज 4 जून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते विनोदवीर अशोक सराफ यांचा जन्मदिन. श्रीदेव, 4 जून 1947 रोजी मुंबई इथे अशोक सराफ यांचा जन्म झाला. वयाच्या 18व्या वर्षीपासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकातून त्यांनी प्रथम रंगमंचावर प्रवेश केला. 1969 सालच्या जानकी या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गात रहे मेरा दिल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। आज या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चित्रित गाणी। श्रोते हो, अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीत 250 पेक्षा जास्त मराठी चित्रपटातून काम केले। त्यातील 100 हून अधिक चित्रपट सुपरहिट ठरले। धूमधडाका, अशीही बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, साडेमाडे तीन, गोंधळात गोंधळ ये त्यांचे चित्रपट विशेष गाजले। याशिवाय हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी चरित्र आणि विनोदी भूमिका साकारल्या। करण अर्जुन, सिंघम, प्यार किया तो डरना क्या यासारख्या अनेक हिट ठरलेल्या चित्रपटात त्यांच्या अभिनयाचा मोठाच वाटा होता।

श्रोत्याहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गात रहे मेरा दिल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आज या कार्यक्रमात ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चित्रित गाणे.

श्रोत्यो, मराठी कलासृष्टीतील योगदानासाठी अशोक सराफ यांना 2025 साली पद्मश्री, 2023 साली महाराष्ट्र भूषण आणि 2022 साली संगीत नाटक अकादमी यासारखे अनेक पुरस्कार मिळाले. श्रोत्यो, आज समस्त मराठी चित्रपटसृष्टीत अशोक मामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चतुरस्त्र अभिनेत्याचा 79वा वाढदिवस, तेव्हा या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन आणि भरभरून शुभेच्छा.

सुनील दत्त यांच्यातील जुगलबंदी आणि त्याचवेळी नूतन यांचा नाजूक निरागस चेहरा। मंडळी, नूतन यांच्या चाहत्यांच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आज 4 जून अर्थात दिवंगत अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिन। तेव्हा मंडळी, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित गाणी।

श्रोत्यो, आज 4 जून हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातकीर्त चतुरस्त्र अभिनेते नूतन यांचा आज जन्मदिन. हिंदी चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या नूतन या ज्येष्ठ कन्या. 4 जून 1936 साली जन्मलेल्या नूतन यांनी 1950 साली वयाच्या 14व्या वर्षी हमारी बेटी या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर हम लोग नगीना या चित्रपटातून सुद्धा त्या झळकल्या. पण त्यांच्या कारकिर्दीला यशो शिखरावर नेणारा पहिला चित्रपट म्हणजे 1957 सालचा सीमा हा होय.

श्रोत्यांनो, सीमा या चित्रपटाच्या यशानंतर नूतन यांनी बारिश, पेईंग गेस्ट, दिल्ली का ठग, सोने की चिडिया, छलिया, मिलन, मंजिल, तेरे घर के सामने, सौदागर, सरस्वती चंद्र अशा एकाहून एक सरस आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात नायिकेच्या लक्षणीय भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांमध्ये यशो शिखरावर असतानाच नूतन यांनी भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला आणि चित्रपटातून संन्यास घेतला.

श्रोत्या, अभिनेत्री नूतन यांनी चित्रपट संन्यास घेतला तर खरा, पण पुढे दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या आग्रहाखातर 1963 साली त्यांनी बंदिनी हा चित्रपट स्वीकारला आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका त्यांच्या अभिनयाचा मानदंड मानली जाते.

श्रद्धेव, चित्रपट सृष्टीतील पुनरागमनानंतर नूतन यांचे दिल ही तो है, तेरे घर के सामने, खानदान, दिल ने फिर याद किया, लाट साहब हे चित्रपट विशेष गाजले। त्यांनी साजन बिना सुहागन, मेरी जांग, नाम, कर्मा, अनुराग या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून सुद्धा काम केलं। आपल्या चित्रपट कारकिर्दीत नूतन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार 5 वेळेला मिळाला। 1974 साली पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकारतर्फे त्यांना देण्यात आला। वयाच्या 16व्या वर्षी मिस इंडिया ठरलेल्या नूतन यांचे आरसपाणी सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनय ही प्रमुख बलस्थानं होती। आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रत्येक भूमिकेत जीव ओतणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचा 21 फेब्रुवारी 1991 साली कर्करोगानं मृत्यू झाला। 2011 साली भारतीय टपाल खात्यानं त्यांची छबी असलेले तिकीट काढून त्यांना मानवंदना दिली।

श्रोत्यो, हा होता आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका वेगळ्या विषयासह. नमस्कार.

0: गातर है मेरा दिल। हिंदी मराठी सिनेगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। 11:45 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
3: नमस्कार
2: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी।

0: अंगठी जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाही. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना?
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले आहे.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ

0: मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचं साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत

0: किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: ओडिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज. तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

संत नामदेव महाराजांच्या रचनेसाठी सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलात. आकाशवाणी बीड केंद्र 12 वाजता भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळे आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतुचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं. आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर. आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराले गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाल की फुटबॉल आणि तू खेळशील,

0: मी हो सर, मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्या सोबत आले
1: बर
0: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती. डीएसओ चे कोच होते ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी, पटियालाचे कोच होते ते.
1: बर
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता
0: हो.
1: पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला
1: हो. आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं,
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो,
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
1: बरं,
0: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
1: बरं,
0: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते
1: हो
0: गोलकीपर. कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतो, अगे बढ़ इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बर,
0: तो इतका खूप छान असते
1: हो. मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बर,
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते
1: हो,
0: खूप जंप असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: हो, आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली
0: हो,
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले,
0: फॉलो केलं
1: आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता, म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमचे आवडची.
1: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता, माझ्या फ्रेंडकडे एक टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली.
1: तो
0: धावत आला आणि मला म्हणलं शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल. तो ऐसा जमाना था उस.
1: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असं केव्हा.

0: निर्णय घेतला मग तुम्ही?
1: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मीने BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
0: बरं,
1: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री PGTD म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
0: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
1: पण
0: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, तर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
1: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
0: बरं,
1: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर.
0: बरं,
1: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
0: बरं,
1: तर माझा अनुभव मतलब खूप, मला अभ्यास आणि खेळ
0: हो,
1: याशिवाय माझा
0: दुसरं काहीच नव्हतं,
1: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
0: मदत केली,
1: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, आप पेन पेन के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा, तो माझ्या वडिलांना माझा खेळ बंद केलं होतं.
0: बरं,
1: एका वेळी पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस, मी सांगितलं सर माझा बंद झालाच, तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलनी अपना स्कूटर से मेरे घर आए.
0: बरं,
1: त्यावेळी माझे फादर होते घरी, तो उन्होंने बताया की आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. माझ्या वडिलांनी काही ना बोलता
0: हो म्हणाले,
1: हो म्हणाले. आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोललं, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात, तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते.
0: बरं,
1: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
0: सपोर्टिव्ह
1: होता, खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
0: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात,
1: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
0: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
1: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉल मध्ये खूप जास्त खेळायला मिळाला नाही. जेव्हा सिलेक्शन होता जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं, तर 10,000 तेव्हा नाही, माझ्याजवळ होते पण नाही आणि

0: पापाजवळ इतके नव्हते, तो मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळले. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं. आणि जेव्हाही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमने तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडियात नाही पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होत प्लेस. तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही 2 केलं आणि केरलाने 1 गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्या हालतीत
0: थांबवायचं. तो मीने इतके गोल, इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते
1: थे. वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्या, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बरं.
0: 1984 ते 1995 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं. आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात, तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतलं, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं.
0: हो. तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं. अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सर्व घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30 मतलब 8:30 है ना, लंच टाइमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं.
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 1994 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले.

0: खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर. हे माझा मोठा पुरस्कार आहे कारण की माझी जी मुलगी आहे ती पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली. ही माझा खूप मोठा मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते. तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: साइकोलॉजी असते. हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जम्प अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते. हो. तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन
0: फुटबॉल मध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच. खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
0: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक. त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
1: बरं,
0: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
1: हो,
0: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
1: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो? हो. किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
0: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
1: हो,
0: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कशा, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर एक्टिविटी, त्यानंतर वेळ नसते. पण कंपल्सरी 1 आवर
1: खेळायला
0: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
1: हो बरोबर.
0: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
1: बरोबर. तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेला आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
0: खेळते.
1: बरं, तर आता कसं वाटतं?
0: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
1: बरं,
0: आता पण मी रोज धावते, जम्प करते. आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
1: बरं, म्हणजे अजून खेळण्याची काही इच्छा अजून संपली नाही?
0: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
1: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
0: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
1: हो,
0: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
1: हो,
0: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो

0: वास आता आगे
1: वाढतोय, छान
0: वाढतोय, छान, खूप छान असेल.
1: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट कहीं रुकी नहीं सकती है.
1: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
0: फैसिलिटी खूब आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे.
0: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड अँड जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं,
0: तर असं नाही आहे, खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहते ही.
1: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी युपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनू मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा

0: वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य सेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेने वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल

0: चा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं. पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं, सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं, विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं, जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो, तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो, तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो, साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येते, रिफाईनमेंट येते, तो सगळा AIचा गुण आहे.
0: अच्छा, बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण AI जसं आपण आता बोललो, डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात, तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात. जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी, आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का AIचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात. सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे, तो नीट करून घे. उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे. परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी, त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत. अशा छोट्या छोट्या स्टेप्समधनं पण AI शिकता येतं.
0: हो, खूप छान.
1: त्यामुळे AIची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण AIला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की AI हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचं. घरात बाई लावली जर आपण कामाला, तर ती आपल्याला मदत करते. ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे काम करायचंय, अगदी त्याच रांगेमध्ये ए आय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.

0: अच्छा
1: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण जे अष्टभुजा बनवून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम AI करतं.
0: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना AI वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते कारण तिला असं वाटते मला काय करायचं आहे शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
1: नक्कीच.
0: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
1: खूपच छान प्रश्न. ह्याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, Claude आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल. खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरने सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
0: हो ना,
1: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे AI विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला 5 गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. AI काही लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या AI मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे, प्रचंड उपयोग आहे. मुलांसाठी जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिन मध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही AI विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते.

0: हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते. तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको. हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा AI खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या 3 भागांमध्ये तुम्ही AIचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्री ताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञाना ची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की AI वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा?
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा, की AI वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता AI वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. 3 स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. 3 स्टेपचा रूल म्हणता येईल, AI वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचं प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो AI उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम AI नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ऍप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप AI कडनं ऑप्शन्स घ्यायचे, की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग AI त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेक पॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. AI ला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे, ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे

0: ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याशा गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं मैत्रिणींनो. आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनू या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे तीन नियम आहेत, तीन झोन्स आहेत. ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा.
0: ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे AI सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायची आहे कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले कामं ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती AI डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला AI ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा.
0: मदत हवी आहे आता कशी, मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे, एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय. मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी AI कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे AI विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत, विचारायचे डॉक्टरला, तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ञाकडनंच घ्यायचं आहे पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही AI विचारू शकता.
1: अच्छा.
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, AI तुमचं फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती AI कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी AI मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा.
0: OTP, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही AI फीड करू नये. का? कारण AI, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात AI कडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी AI वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर.
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त AI मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, UPI वापरतो. भारतात अगदी UPI डिजिटल

0: पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तर लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतं. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो, युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी, पहिली ही पब्लिक माहिती असते, पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे. माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती, जसं आपण बोललो माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचं, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचं आहे तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, अड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रूप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल, पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे, पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खाजगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतो.

0: ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे, लॉजिक माझं आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे पाच नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पावर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनुष्टी ताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: उसके बाद
1: तो पल भर

होणार आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण

झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. चार रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या पाच देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज
वर्तवला होता.

0: वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टीयू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अन्याय के लिए चुपचाप सहती रहती नूतन जी. वैसे तो हमारी मम्मी के ज़माने की हीरोइन थी, लेकिन जब हम स्कूल में पढ़ते थे तो जो सीधी और शांत सहेलियां रहती थीं उनको हम सब कहते थे ये नूतन है और बाकी सब तनुजा. तो बताइएगा ज़रा कि नूतन जी और तनुजा जी में रिश्ता क्या है. एक साथी ने लिखा है कि फिल्म सुजाता का गाना हमने सुना. सुनील दत्त साहब टेलीफोन पर नूतन जी को अपने दिल की बात कह रहे हैं. आवाज़ तलत महमूद साहब की है. और एक ने लिखा है कि फिल्म सुजाता में सुनील दत्त जी हैं और बहुत अच्छा फिल्म अंकन है ये. दूसरे साथी लिखते हैं कि श्वेत श्याम फिल्मों का दौर भारतीय सिनेमा का स्वर्णिम अध्याय था, जहाँ अभिनेत्री नूतन ने अपने स्वाभाविक अभिनय से दर्शकों के दिलों में एक खास स्थान बनाया. इन्हीं स्मृतियों में सुजाता का भोला चेहरा, गहरी आँखें और मासूम अदाएँ जीवंत हो उठती हैं. कहीं वो बंदिनी है, कहीं अनाड़ी की नायिका, तो कहीं प्रेम और विरह के गीतों में डूबी एक संवेदनशील स्त्री. उनकी फिल्मों में के अनेक गीतों को के साथ प्रेम, प्रतीक्षा तथा सपनों से भरे इस अमर श्वेत श्याम गीत को आज भी जब रेडियो पर सुनते हैं, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, तब श्वेत श्याम दौर की फिल्में और गाने सुनहरी यादें बनकर मन को छू जाते हैं. एक साथी

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CIDनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं.
न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर

0: परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विष बाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 गाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देवी के बारे में थोड़ी जानकारी दे दें
2: जी. मधुबनी जिले के रांटी गांव की रहने वाली दुलारी देवी ने कभी स्कूल की सीढ़ियां तक नहीं चढ़ी. 25 साल पहले उन्हें पद्मश्री अवार्ड के बारे में कोई जानकारी नहीं थी, लेकिन आज पूरा देश उन्हें पद्मश्री दुलारी देवी के नाम से जानता है. और ममता जी, इस मुकाम पर पहुंचने के लिए उन्होंने जीवन भर संघर्ष किया. जिस तरह वे अपने कैनवास को अलग अलग रंगों से रंगीन बनाती है, ठीक उसी तरह उन्होंने अपनी मेहनत से अपने जीवन में सफलता के रंग भरे. दुलारी देवी कहती कि मैंने जीवन में बहुत गरीबी देखी, मुझे पेंटिंग बनाना पसंद है और आज इसी के बदौलत उन्हें इज्जत और सम्मान मिल रहा है.
1: और आज जब हम कहीं किसी शॉप में कहीं शॉपिंग करने जाते हैं, कपड़ों की शॉपिंग खासतौर से, तो मधुबनी पेंटिंग ढूंढते हैं कि मधुबनी पेंटिंग वाली डिजाइन का कुर्ता हमें मिल जाए, ड्रेस मिल जाए तो वो पहन लें. और फिर मधुबनी पेंटिंग खरीद कर ले आते हैं, अपनी दीवार को सजाते हैं. तो मधुबनी पेंटिंग कितनी ज़्यादा मशहूर है और कितनी उसकी अहमियत है. तो दुलारी देवी ने मधुबनी में रहते हुए मधुबनी पेंटिंग को बढ़ावा दिया और उसमें आगे बढ़ी, पद्मश्री से सम्मानित हुई. दुलारी देवी की जिंदगी की शुरुआत बहुत नीचे तबके से हुई और एक आम लड़की की तरह गरीब परिवार में हुई. उनके परिवार में शिक्षा को लेकर बहुत कम जागरूकता थी और आर्थिक स्थिति कमजोर थी. वो कभी स्कूल नहीं गए इस वजह से. उनका परिवार मजदूरी करके जीवन बिताता था. दुलारी देवी बचपन से ही माँ के साथ काम पर जाती और घर में भाई बहनों की देखभाल करती थी. और उनके पिता मछुआरे थे.
2: देखिए,
1: तो वैवाहिक जीवन में भी बहुत सारी तकलीफें हुई उन्हें. इस कारण दुलारी देवी मायके वापस आ गई थी.
2: और मायके वापस आने के बाद उन्होंने मिथिला पेंटिंग की प्रख्यात कलाकार कर्पूरी देवी और महासुंदरी देवी के यहाँ झाड़ू पोछे का काम करना शुरू कर दिया.
1: जी, कितनी

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा ओरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, गप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट्स जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याच वेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे

की बालपणही मिळत आहे. बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस

0: ती आपल्या वेळेची। मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे। कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत। चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया। काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची। चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत।
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेदविश्वाचा।
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी। सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला। गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPLचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले। प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या। बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले। प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला। गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले। विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे। 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे। तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL मध्ये इतिहास रचला आहे। राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे। त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत। यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3रा सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला। कॅप्टन केतन कुशवाहाने 3रा आणि 36व्या मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली। वरिंदर सिंगने 5व्या मिनिटाला आणखी 1 गोल केला तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले। कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21व्या मिनिटाला केला। भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली। पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला, त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली। जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले। भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफ मध्ये

0: कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेध विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेस मध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन या सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय, त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल आणि त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
2: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
3: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासापर्यंत येतात. लेट से एक छोटस एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
2: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्न

0: शिक्षणामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलूय. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून व्हीबीए पण आलं. व्हीबीए म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर बीआयचा सपोर्ट देऊन किंवा व्हीबीआयचा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाहीये. त्या ठिकाणी काय हवंय मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर बी आय किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार व्हीबीए, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर बीआय. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर बीआय नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डची पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असं आहे की जर एखादं बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्म्युले एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू

0: तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासांमध्ये एक रिपोर्ट बनतोय आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अवेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा इट टेक्स लॉट ऑफ टाइम तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे जसं तुम्ही सांगाल तसं होईल
1: बरोबर
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल मेसेज चुकीचा जाणार आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसंच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो
1: अच्छा सर एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात पहिली गोष्ट जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx ही नॉर्मल आहे 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला .xlsb बी स्टँड फॉर बायनरी याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल 15 MB 20 MB 25 MB तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी दुसरी गोष्ट ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑब्वियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार मग त्याच्यानंतर ती ओपन होणार सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो याला वेळ लागतो जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे त्याच्यानंतरचा येतो .csv खूप कॉमन आहे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जी आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील ऍडिशन टू दिस याच्या सोबत काय होणार जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबल साठी आहे मॅक्रो एनेबल म्हणजे काय आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे
1: पण सर ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो
0: हो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कधी जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू PDF जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं हेडर व्यवस्थित असलं पाहिजे तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू PDF हे व्यवस्थित येणार 100% गॅरंटी
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का
0: हो फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन कारण काय की आपण जर विचार केला

0: तर माझं हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो. किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक, डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं, बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय, आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला, हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट, पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवा. त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा. आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

0: मालवीयनगरे अग्निकाण्डेन आहतान् द्रष्टुं साकेतस्थं निजी चिकित्सालयं गतवती। सा पीडितैः तथा तेषां परिवारजनैश्च सह संवादं कृतवती। प्रत्येकं मृतकस्य परिवाराय 10 लक्ष रूप्यकाणां, गंभीररूपेण आहतानां 5 लक्ष रूप्यकाणां च अनुग्रहधनस्य घोषणा कृता। बिहार राज्यस्य मुजफ्फरपुर नगरे एकस्मिन् निजी चिकित्सालये भीषणाग्निकाण्डे 3 जनाः मृताः, अनेके च आहताः। एषा घटना गतरात्रौ ब्रह्मपुरा क्षेत्रे अभवत्। गंभीर रोगिणः उपचारार्थं अन्येषु चिकित्सालयेषु प्रविष्टाः। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 आणि 4 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पायांमध्ये काम करत होते, परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बर.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर. तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत, त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात, तर ते असे कोणकोणती कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो.
0: बर.
1: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे. आणि ह्या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित, मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते,

च्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या

0: आला की तो ओढून टाकायचा. व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि तीन महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
1: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी
0: होती. आणि खूप वेळा असं होतं की चौथ्या वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनच रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे अशी परिस्थिती होती. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्यात त्या देतात पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले. ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो आणि त्यातून जे निधी जमा व्हायचा आणि अर्ज आल्यानंतर आणि आमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे याचा मला अभिमान वाटतो.
1: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
0: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खर तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
1: बर.
0: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बरं.
0: म्हणजे 5 वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरस साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेज पासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियर मध्ये अनेक पारितोषिक मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बर. आता अविनाशजी एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे 2 पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या 2 पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, म्हणजे कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खिळे जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहून हो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बाईडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅझेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅझेट बजेटची, सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान. म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे. पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो, प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या दोनच संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि दुसऱ्या क्रमांक

0: संघटनेची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्या संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचा तो काळ होता.
0: हो, असं आहे की कामगार संघटनामध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला. तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं. जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या काही अनेक समस्या होत्या ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं. पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला. सोशल असला तरी तो 2014 ला मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात पण भवतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत. पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला. आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रग कर्णिक, शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 ला मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 ला मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्य

0: कर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्कारांनी, अतिशय मानाच्या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे दोन काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून, अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये थोडस संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिर घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं, प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे, कृपया ती सर्वांनी ऐकावी. मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून. संप निदर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमव आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून. सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून. अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया, वर्ग लढ्याच्या भागीदारीतून अणुचेतना संघर्षातून. देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळवून हक्क आपुला, संघ शक्तीचे करून पूजन अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून.
1: वा अविनाशजी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता ह्या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते.
1: हो,
0: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि ह्या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होतात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर, आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले, यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे नको ते मेसेज येतात, असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणाला तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखांमधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना, त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता. आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्मान्य आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्ते सुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं,
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं,
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24 तास ड्यूटी करायला

0: आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं. आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती, खरं तर ते शासकीय कर्मचारी. पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले, त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या. आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन. आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी सादर करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पतपेढी ही सुखात होती. रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले. संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते. तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरतर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सह

0: संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद

0: लोणचे? कोणत्या ब्रँडचे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं.
0: काय सांगतेस काय? बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: मन शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
0: मनासाठी मनापासून योग साधना.
5: श्रोत्या, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, http://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ?

0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4000 वाचले आहेत त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या

च्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग मंत्रालयं राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयी ही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा.
एकूण

0: 36वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात सुरुवातीला काय करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ओआरएस वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये. दुपारी 12-3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषध घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा, स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका टाळू शकतो. वाढू शकतो, शारीरिक श्रम थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते.

सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4° ते 37.2° दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीनं राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे

0: अभ्यासक गजानन जोशी।
1: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो। 2010 दशकामध्ये आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो। आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 मेगावॉट, जे आपण 2022 पर्यंत अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले। आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 गिगावॉट, म्हणजेच 500,000 मेगावॉट। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे। 500 गिगावॉटचे हे लक्ष्य, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष्य जवळजवळ 300 गिगावॉट, म्हणजेच 60% जास्त आहे। या संदर्भात आपण ज्या उपाय योजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतोय। यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे। त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल। त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे।
0: श्रोते हो, ई वाहन आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले।
1: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो। यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता। या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला, त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेइकलचा विचार पुढे आला। पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात। या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो। यासाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला। या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत। ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे। भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे। यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे। या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे। आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेइकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे। यामध्ये जवळजवळ 20,00,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे। मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे। यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे।
0: श्रोतो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत। शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे। एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली। जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे। केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे, याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या।
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे। निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं। त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरण आखलेली आहेत। आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत। परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते। राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं। ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं। तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात

0: आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशक, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
2: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 500,000 मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे, उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे, 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतिशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोतेहो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण

आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

श्रोत्यो, एफ एम बँडच्या 102.9 MHz-वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948, वार आहे गुरुवार, अर्थात 4 जून 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसानवाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात सोयाबीन पीक व्यवस्थापन याविषयी। राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी बाजीराव व्यवहारे यांची मुलाखत। श्रोतेव नमस्कार। आपल्याकडे महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सोयाबीन पिकाचा पेरा महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकाचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याविषयीचीच माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण बाजीराव भगवान व्यवहारे, राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड यांना या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं आहे। उत्तम शेती करतात, त्याचबरोबर त्यांचा शेतीच्या निगडीत व्यवसाय आहे। आज आपण त्यांच्याकडनं याविषयीची सविस्तर माहिती अशी जाणून घेणार आहोत। चला तर या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर। मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, सोयाबीन पिकाचं काय महत्व आहे? बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा जो पेरा आता या घडीला जास्तीचा वाढलेला आहे, तुम्हाला काय वाटतं सोयाबीन पिकाचं काय महत्व आहे म्हणूनच सोयाबीन पिकाचं या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पेरा वाढलेला आहे?
1: साधारणतः सोयाबीन पीक हे झपाट्याने वाढत आहे, हे तेलवर्गीय पीक असून त्याच्यामध्ये प्रथिने 40% तर तेलाचे प्रमाण 20% असतं। व्यवस्थापनातील सर्व बाबींचा काटेकोरपणे अंगीकार करून गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होईल, तसेच त्याचं उत्पादन वाढविण्यासाठी त्याची भरपूर मदत होईल।
0: मला एक सांगा, सोयाबीन पिकासाठी कशा प्रकारची जमीन महत्वाची असते?
1: साधारणतः पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी आणि मध्यम प्रतीची जमीन सोयाबीनच्या पिकासाठी असणं योग्य आहे।
0: बरं।
1: जास्त भारी जमीन, झाडाची शाखीय वाढ जास्त प्रमाणात होते, म्हणूनच आपण मध्यम प्रतीची जमीन सोयाबीनच्या पिकासाठी निवडणं योग्य आहे।
0: बरं, आपण आता जमीन निवड केली, जमीन निवड केल्याच्या नंतर त्या जमिनीमध्ये पेरणीपूर्वीची मशागत, ज्याला आपण पूर्व मशागत म्हणत असतो, तर ती पूर्व मशागत कशी असली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
1: साधारणतः जमीन 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरून 2 ते 3 पाळ्या देणं गरजेचं असतं।
0: बरं।
1: त्याच्यानंतर काश्या वेचणं, मोगडा करून रुटर मारणं, त्याने काय होतंय साधारणतः रुटर मारल्याच्या नंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीतली वाढते।
0: बरं।
1: आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पिकांसाठी चांगला होतो।
0: आपण पूर्व मशागत केली, आता प्रत्यक्ष पेरणीची वेळ आली, तर पेरणी ही कधी झाली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
1: सोयाबीन पिकाची पेरणी ही करण्याची योग्य वेळ म्हटलं तर मृग नक्षत्र

क्षेत्रात निघाल्यापासून साधारणतः 8 ते 10 दिवस 15 दिवसापर्यंत चालतंय. तो पेरणीचा पिरियड अत्यंत योग्य आहे, कारण की त्या टायमिंगला असतंय ना जमिनीत साधारणतः 50 ते 60% ओलावा असेल तर ती पेरणी करून आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुरेशी ओल असल्याच्या नंतर 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर आपण पेरणी करून जास्त प्रमाणात पिकासाठी चांगलं राहील. 75 किलो

0: पिकासाठी चांगलं राहील. 75 किलो बियाणे साधारणतः हेक्टरी वापरावं.
1: सर, सोयाबीन पिकासाठी बीज प्रक्रिया केली पाहिजे का? सर,
0: बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्याच्यामुळे ना जमिनीतील जे समजा बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, ते ह्याच्यासाठी आवश्यक आहे. समजा
1: बीज प्रक्रिया ते लावल्यानंतर काय होतं सर?
0: साधारणतः समजा जमिनीतले जे काही
1: अपायकारक जे जीव जीवाणू आहेत ते नष्ट करून टाकतात.
0: ते नष्ट करून टाकतात, कीटकनाशक नष्ट करते आणि बुरशीनाशकाने ते एक कुजत नाही, भिजत होत नाही आणि न भिजत झाल्यामुळे त्याची उगवण्याची क्षमता चांगली राहते.
1: वा, सोयाबीन पिकामध्ये सर अंतर मशागत महत्वाची आहे का?
0: हो.
1: आणि काय अंतर मशागतीमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत?
0: साधारणतः सोयाबीन पिकामध्ये अंतर मशागत करणे हे 100% गरजेचं आहे. 2 कोळपणी केली पाहिजे.
1: बरं,
0: त्याच्यानंतर पहिली कोळपणी साधारणतः 15 ते 20 दिवसांनी व्हायला पाहिजे. दुसरी कोळपणी साधारणतः 30 ते 35 दिवसांनी व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर अंतर मशागतीचं आहे ना, तर 1-2 वेळेस खुरपणी, त्याच्यानंतर व्यवस्थित झाडांना थोडे असे माती लावणे, हे काळाची गरज आहे.
1: म्हणजे अंतर मशागत खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: हो.
1: त्यानंतर अंतर मशागतीनंतर सोयाबीन पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हा देखील महत्वाचा घटक आहे, तर अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत काय सांगाल?
0: सोयाबीन पीक अन्नद्रव्यांना चांगला प्रतिसाद देत असते. साधारणतः त्याच्यात शेणखत असेल तर आणखीन योग्य.
1: बर.
0: आणि हेक्टरी 2 ते 3 टन समजा असणं गरजेचं आहे.
1: बर. हेक्टरी 3 टन म्हणजे 1 एकरमध्ये
0: 1 टन साधारणतः. आणि रासायनिक खताची पण आवश्यकता असते. साधारणतः 15 ते 35-40 किलो पर्यंत युरिया असणं गरजेचं आहे. आणि हेक्टरी 37 किलो पर्यंत स्फुरद, त्याच्यानंतर हेक्टरी 200 किलो पर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट, हे असणं पण गरजेचं आहे. साधारणतः बाकीचे पण अन्नद्रव्य महत्वाचा विषय असते, त्याच्यामध्ये गंधक, लोह यांची पण कमतरता दिसून येते, ती नाही यायला पाहिजे. साधारणतः 2 ते 3 वर्षातून एकदा गंधक 20 किलो प्रति हेक्टरी टाकायला पाहिजे, झिंक सल्फेट, त्याच्यानंतर फेरस सल्फेट आणि बोरॅक्स नावाची जी काही समजा लागवड जमिनीतून करून घ्यायला पाहिजे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार खतं दिल्यास आणखीन योग्य ठरतं. तसंच सोयाबीन हे तेलवर्गीय बियाणातील असल्यामुळे गंधकाची मात्रा देणे आणखी फायदेशीर असतं.
1: म्हणजे पेरत असताना आपण जे सल्फर पेरल शेतकऱ्यांना रिकमेंड करतो,
0: बरोबर,
1: ते महत्वाचं आहे.
0: बरोबर
1: बरोबर. तण व्यवस्थापनाच्या बाबतीत काय सांगाल?
0: जमिनीचं जे समजा पोत आहे सुधारण्यासाठी तण व्यवस्थापन हे एकदम अत्यंत महत्वाचा विषय. पेरणीनंतर साधारण 3 ते 6 आठवड्यानंतर कोळपणी खुरपणी करावी. त्याच्यानंतर साधारणतः पहिले 15 ते 20 दिवस हा संवेदनशील काळ असते आणि त्याच्यासाठी आपण जमीन तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे. फुलरात आल्यानंतर कोळपणी करू नये आणि हवामान बदलामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय अशा वेळी आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.
1: सर, सद्यस्थितीमध्ये मागील काही दिवसापासून काही ठिकाणी पाऊस होतोय. बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये चांगला पाऊस आहे, काही ठिकाणी पाऊस कमी आहे. जर पावसामध्ये खंड पडला तर या दिवसामध्ये त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगताल?
0: साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान जर पावसाचं खंड पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत असताना त्यावेळी पीक वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी शिवारातील विविध प्रकारची मृदा जलसंधारणाची कामे करून शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित पाण्याच्या 1 ते 2 सुविधा उपलब्ध कराव्यात. त्याच्यामुळे साधारणतः 30 ते 40% उत्पादनात वाढ होते. मशागत व पेरणी उत्तराला आडवी करावी आणि ठराविक अंतरावर जे पीक घेतले जात नाही त्याची मृत चर काढावेत.
1: म्हणजे तुम्ही आता सांगितलं बोलत असताना मशागत करत असताना पेरणी उत्तराला आडवी केली
0: पाहिजे,
1: याचं काही कारण आहे सर?
0: साधारणतः काय होतंय, उभी जर तुम्ही पेरणी केली त्याच्यानंतर पाणी निचरा जाण्याची शक्यता जास्त असते. आडवी पेरणी केल्याच्या नंतर काय होतंय, पाणी रोखलं जाते, त्याच्यामुळे जमिनीत पाण्याची क्षमता वाढते, त्याच्यामुळे पिकाला त्याचा आणखी फायदा होतो. पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आंतर मशागतीचे काम आहे आटोपल्यानंतर 4 ओळीत 10 सेंटीमीटर खोलीचा उतळ चर व सरी काढली, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल. कमी पाऊस झाल्यास पडणारे पाणी मुरवता येईल. पावसाचा खंड पडल्यास आच्छादनाचा वापर करावा जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहील. यात भात, सोयाबीन, गहू यांचा भुसा, वाळलेले गवत किंवा सुबाबूळ यांचा पाला वापरावा.
1: सर, एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या बाबतीमध्ये काय व्यवस्था असली पाहिजे?
0: लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी. त्याच्यानंतर मागील हंगामातील सोयाबीनचा जे अवशेष विल्हेवाटला

0: पेरणी करण्याच्या वेळी खोड माशींच्या नियंत्रणासाठी थायमोक झोन 30% 10 मिली प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. मात्र बियाणे घेतेवेळी त्यास प्रक्रिया तपासणे गरजेचे आहे.
1: सर, सोयाबीन पिकावरती ज्या किडी येतात त्या कोणकोणत्या किडी आहेत आणि त्याच्यावरती काय नियंत्रण असलं पाहिजे?
0: साधारणतः सोयाबीन पिकावरती उंटाळी, हिरवी आळी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक दिसून येतात. त्याच्यासाठी एमएमॅक्टिन बेंजोवाईट 20 ग्रॅम प्रति 15 लिटर या प्रमाणात फवारणी करायची. त्यांनी आळी बऱ्या प्रमाणात कव्हर होती.
1: एकंदरीतच तुम्ही सोयाबीन पिकामधील व्यवस्थापनामध्ये अगदी त्याच्या जमीन निवडीपासून ती त्याची कीड नियंत्रणापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुमच्याकडे एकूण सोयाबीन किती आहे? पूर्ण
0: 3 ते 4 एकर साधारणतः.
1: 3 ते 4 एकर. दरवर्षी उत्पादन किती निघतं सर तुम्हाला?
0: साधारण 40 ते 45 क्विंटल निघतंय.
1: बर. म्हणजे आपल्या खरीप हंगामामध्ये तुम्ही सोयाबीन पिकातून जवळजवळ 40 ते 45 क्विंटल पर्यंत सोयाबीन, मग त्यानंतर दुसरं पीक कोणतं घेता? म्हणजे आता सोयाबीन पीक निघलं, त्याच्यानंतर पुढील पीक कोणतं घेता तुम्ही?
0: राजमा आहे. बर. त्याच्यानंतर काही शेतात नाही का आपलं हरभरा आहे.
1: बर. आता म्हणजे सोयाबीन पीक झालं की तुम्ही हरभरा राजमा पीक घेणार.
0: हो.
1: बर. या जोडीला तुम्ही काय दुसरा व्यवसाय काय करता?
0: दुग्ध व्यवसाय, शेळी पालन आहे.
1: किती गायी आपल्याकडे आहेत, किती म्हशी आहेत?
0: साधारणतः 2 गायी आहेत आणि त्याच्यानंतर 1 म्हैस आहे.
1: काय वाटतं या वर्षीची पावसाची परिस्थिती बघून, आता सद्यस्थितीमध्ये जो खंड पडलाय, काही ठिकाणी पावसाची कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे, तर शेतकऱ्यांची जी अवस्था आहे या परिस्थितीमध्ये की पावसाची अपेक्षा आहे, काय वाटतं तुम्हाला पाऊस चांगला पडेल?
0: साधारणतः आतापर्यंत जमतेमच पाऊस झालेला
1: आहे.
0: त्याच्यानंतर वाटतंय अपेक्षित की पाऊस पुढे पडेल, कारण की आपल्याला आतापर्यंत मागच्या इतिहास जर तपासला तर परतीचा मान्सूनच चांगला झालेला
1: आहे.
0: त्याच्यामुळं पुढे अपेक्षित आहे चांगला पाऊस पडणं. पिकापुरता जमतेम पाऊस झालाय, पण आणखीन पाण्याची काय व्यवस्था पाहिजे अशी झालेली नाही.
1: तुम्ही आता सांगत असताना का बोलत असताना सांगितलं की या खरीप हंगामानंतर तुम्ही रब्बी हंगामामध्ये राजमा घेता, हरभरा घेता. जर आता पाऊस काळ चांगला झाला तरच हे पीक चांगल्या प्रकारे आपलं उत्पादन देणार आहे.
0: बरोबर.
1: जर आता यावर्षी जर मागच्या वर्षीसारखी पावसाची परिस्थिती राहिली तर तुमचं काय नियोजन आहे? मग त्या संदर्भात तुम्ही काय नियोजन केलेलं आहे का? काही पाण्याच्या तुमच्याकडे सोर्सेस आहेत का? विहीर असेल, बोर असेल, तसं काय आहे का?
0: साधारणतः विहीर आहे, एक बोर आहे. त्याच्यानंतर शेततळ आहे.
1: सर, तुम्ही आज सोयाबीन पीक व्यवस्थापन या विषयाला धरूनच तुम्ही तुमच्याकडे असलेले जे जोडे व्यवसाय आहेत, शेळीपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, या सर्व गोष्टी आमच्याशी तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल बीड आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार मानतो सर. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण सोयाबीन पीक व्यवस्थापन याविषयी राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी बाजीराव भगवान व्यवहारे यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर गटशेतीचे फायदे याविषयीची मुलाखत आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शेती करत असताना गटशेतीनं जर शेती केली तर त्याचे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट किंवा चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात हे आपण नेहमी पाहतो. आणि आज आपण गटशेतीचे फायदे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अविनाश अर्जुनरावजी कुटे सर हे आज बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. आज आपण त्यांच्याकडनं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी गटशेतीचे फायदे या विषयावर आपण त्यांच्यासोबत मनमोकळा गप्पा मारणार आहोत. चला तर मग या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कुठे सर, नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: सर, बघा, मुख्य विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला तुम्हाला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या देशामध्ये शेती ही खूप हजारो वर्षापासून शेती करतो, परंतु शेती करत असताना एकट्यानं शेती करणं आणि गटशेतीने शेती करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आपण पाहत असतो. मग गटशेती करत असताना गटशेतीची पार्श्वभूमी सांगा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना की गटशेती करत असताना त्याचे फायदे तोटे आपल्याला लक्षात येतील.
2: हो, बरोबर, नक्कीच. गटशेती, जसं की आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे, गटशेती ही काळाची गरज बनलेली आहे आज. तर गटशेतीची काळाची गरज बनण्याचं कारण, आजची पार्श्वभूमी बघायला गेलं तर भारतामध्ये आपल्या भारतातील शेतीचं क्षेत्र भरपूर आहे, परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची जी परिस्थिती होती आणि सध्याची परिस्थिती त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं झालं तर आपली वाढती लोकसंख्या भारताची,
1: बरोबर,
2: तेव्हाची लोकसंख्या आणि त्यांना उपलब्ध असलेलं क्षेत्र आणि आत्ताची लोकसंख्या आणि आता उपलब्ध असलेलं क्षेत्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आणि त्यातली त्यात आजची कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांवर किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये जे काही संकट आलेलं आहे, तर त्याच्यावर एक उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी गट शेती हा एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं.
1: बर.
2: आज पाहता भारतातील 42

0: टक्के लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत, म्हणजे प्रत्यक्षात 42% लोक शेती करतात प्रामुख्याने व्यवसाय म्हणून, आणि 10% शेतीशी संबंधित जे काही उद्योग आहेत त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि 42% शेतीचं उत्पन्न असूनही आज शेतकऱ्यांची अवस्था पाहता तेवढी आर्थिक सुबत्तता शेतकऱ्यांची नाहीये. त्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे विभाजित कुटुंब पद्धती, शेतीचं वाढत चाललेलं विभाजन, विभक्त कुटुंब पद्धती आणि वाढती लोकसंख्या, यामुळे आपली जी उत्पादन क्षमता आहे भारतातील शेतीची त्याच्यावरही परिणाम होत आहे. भारतात आज 300 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादन, अन्नधान्याचं उत्पादन आज होत आहे आपल्याकडे, परंतु 138 कोटी लोकसंख्येच्या दृष्टीने तेवढं उत्पन्न पुरेसं नाहीये. आजही भारतामध्ये 25% लोकांना रोजचं 2 वेळेचं जेवण मिळत नाही. अशी अवस्था आपल्या भारतासारख्या कृषी प्रधान देशात येते म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी गटशेती ही संकल्पना 2010 पासूनच आपल्याकडे रुजवत आलेली, परंतु त्याची प्रामुख्याने चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेतीकडे वळण्याची हीच योग्य वेळ आलेली आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही आता सांगितलं की गट शेती करत असताना शेतकऱ्यांना, म्हणजे एकटी शेती करत असताना आणि गट शेती करत असताना तुम्ही फायदे सांगितले की बाबा एकटा शेती करत असताना शेतकऱ्यांना 2 वेळेचं देखील जेवण मिळणं मुश्किल झालेलं आहे, अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये येऊन ठेपली. मग आता बघा, गट शेती करत असताना शासनाचं पाठबळ मिळणं देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यासाठी काही शासनाच्या योजना आहेत का की जे गट शेतीसाठी फायदेशीर ठरू शकतात?
0: हो, नक्कीच. आपल्याकडे नाबार्ड बँकेने अशी शेतकऱ्यांसाठी या आधी बऱ्याच तशा योजना राबवलेल्या आहेत. तसंच काही खासगी कंपन्या याच्यात उतरलेल्या आहेत, उदाहरणार्थ किसान कंपनी यांनी आधीपासूनच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवलेले आहेत. जसं की पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी यांच्याशी किसान कंपनी 10-10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करते, करार पद्धत केली जाते आणि 10 वर्षासाठी ते शेतकरी एकत्र येऊन एक प्रकारचं उत्पन्न घेतलं जातं. अमूल डेअरी जे आहे ते एक प्रकारची गट शेतीचं उदाहरण आहे. परंतु आजही भारतामध्ये चांगल्या प्रकारे गट शेतीचं योजना जी आहे ती राबवलेली गेली नाही. हा, शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत केलेला जागृतपणा कुठंतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेची वाट बघण्याआधी स्वतःहून शेतकऱ्यांनी जर सुरुवात केली, 5 शेतकऱ्यांचा गट, 10 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन अशी जर स्वतः सुरुवात केली तर शेतकऱ्यांना या गोष्टीचा सरकारी पाठीशी उभा राहील आणि बँकाही त्यासाठी उपलब्ध राहतील. आज बघता शेतीचं जे विभाजन आहे भारतामध्ये, एक मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी आणि लहान शेतकरी याच्यात भारतातली शेती विभागली गेलेली आहे. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात एवढं क्षेत्र असताना 48% शेतकरी हे लहान शेतकरी आहेत. लहान शेतकरी म्हणजे ज्यांचं क्षेत्र 1 ते 2.5 एकर मध्येच दरम्यान ज्यांचं क्षेत्र आहे. आणि 42% शेतकरी हे मध्यम शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचं क्षेत्र 2.5 ते 5 एकर असं क्षेत्र आहे. तर ओव्हरऑल म्हणजे एकत्रितपणे 92% शेतकरी हे फक्त 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी आहेत आणि 8% शेतकरीच हे मोठं क्षेत्र म्हणजे 10 एकर ते 25 एकरच्या दरम्यान असलेले शेतकरी. अडचण अशी होती की कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बँकाही कर्ज देत नाहीत. क्षेत्र कमी असल्यामुळे त्यांना कर्ज घेण्यासाठी किंवा शासनाच्या काही योजना असतात त्या मिळण्यासाठी अडचण येतात. मग असे शेतकरी खाजगी सावकारीकडे वळलेले आहेत असताना दिसत आहेत आपल्याकडे. तर याला पर्याय म्हणजे गट शेतीने जर शेतकरी एकत्रित आले तर बँकाही त्यासाठी पुढे सरसावतील मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना, आणि खाजगी सावकारीवर जे शेतकऱ्यांचा अवलंबित्व आहे आज ते कमी होईल कुठंतरी. म्हणून मला वाटतं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीकडे जर वळलं तर सरकारही पुढे येईल आणि बँकही त्यासाठी मदत करायला तयार नक्कीच असतील, कारण क्षेत्र जास्त असल्यामुळं.
1: बरं, ठीक आहे सर. आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारची माहिती सांगताय किंवा गट शेती करत असताना कशा प्रकारे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती जर केली तर देशाचा जो आर्थिक कणा आहे हा देखील भक्कम होऊ शकतो.
0: नक्कीच.
1: बरं, आता 2010 पासून तुम्ही सांगताय की गट शेती ही संकल्पना सुरू झालेली आहे. बरं, आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल किंवा बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला काय गट शेती केल्याची काही उदाहरणं देता येतील का?
0: हो, नक्कीच नक्कीच. राज्यात अशा प्रकारचे अनेक गट कार्यरत आहेत, पण ही एक चळवळ आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. राज्यात असे गट आहेत काही, परंतु मराठवाडा विभाग म्हणा आपला, मराठवाडा विभागामध्ये याची जास्त गरज का जाणवते तर वातावरणावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे आपलं. त्याच्यामुळे ही चळवळ मराठवाड्यात म्हणा किंवा आपले बीड जिल्ह्यात म्हणा ही चळवळ जास्तीत जास्त राबवली गेली पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं शेतकऱ्यांनी किंवा कृषी विभागातर्फे कृषी सेवक, ग्रामसेवक यांनी जर जागृती मोहीम जर राबवली तर ही गट शेती तळागाळापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. राज्यात असे अनेक उदाहरणं म्हणतात.

0: बीड जिल्ह्यातलेच आपल्याला उदाहरणं सांगता येतील तर बीडमध्ये उस्मानाबादमध्ये आहेत, बीडमधील परळी या ठिकाणी अशा प्रकारची शेती गटशेती चालली जाते काही गावात. बीडच्या जवळ जरूर फाटा या ठिकाणी 10 शेतकरी एकत्र येऊन एक गटशेतीला सुरुवात केली होती. तेथील शेतकरी नितीन काकडे म्हणून एक प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांनी सुरुवात केली आणि आज त्या शेती गटशेती 300 सभासद झालेले शेतकऱ्यांचे. तर या शेतकऱ्यांनी सुरुवातीला 10 जणांनी एकत्र येऊन जी केलेली जी सुरुवात आहे, आज त्यांची एक स्वतःची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जी राहते तर ती मासाहेब ॲग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणून त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रित पेरूचं उत्पादन, एकत्रित मोसंबीचं उत्पादन, एकत्रित भुईमुंगाचं शेंगाचं उत्पादन आणि एकत्रित उत्पादन करून ज्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात विना कळवळ नाही चळवळ, त्याच तत्वावर आधारित एकत्र याल तेव्हा दृष्टी मिळेल. तसंच आज शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीसारखा जर पर्याय निवडला तर कोरोना सारखं जे संकट आलेलं शेतीवर ते टळू शकतं आणि तरुणांना रोजगार मिळू शकतो. शेतकरी जर मार्केटमध्ये गेला तर त्याला भाव मिळत नाही, त्याच्यासाठी वाहतूक खर्च जास्त पडतो, पण एकत्रच आल्यास एकीचे बळ दाखवल्यास शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि भारत जे काय आपण कृषी क्षेत्रात उत्पादन क्षमता आहे, भारताची कृषी उत्पादन क्षमता ती 300 मिलियन मेट्रिक टनावरून नक्कीच दुप्पट व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही.
1: सर निश्चित आज तुम्ही गट शेती ही संकल्पना शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितली आणि निश्चितच येणाऱ्या पुढील काळामध्ये आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना गटशेतीचे काय फायदे असू शकतात हे लक्षात येईल. सर आज तुम्ही वेळात वेळ काढून बीड आकाशवाणी या ठिकाणी आलात आणि आमच्याशी गटशेती या विषयावरती मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल मी बीड आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोतो आताच आपण गटशेतीचे फायदे याविषयी अविनाश अर्जुन कुटे यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. यानंतर कृषीवाणी या सदरामध्ये जनावरांसाठी मका पिकाची लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं. श्रोतेव नमस्कार. जनावरांसाठी मका पिकाची लागवड अत्यंत फायदेशीर असते कारण हा चारा पौष्टिक, पचनास हलका आणि जनावरांना अत्यंत आवडणारा असतो. चांगल्या उत्पादनासाठी खरीप हंगामामध्ये 15 जून ते 15 जुलै या दरम्यान याची पेरणी केली पाहिजे. पाण्याचा निचरा होणारी जमीन यामध्ये मध्यम ते भारी जमीन आणि प्रति हेक्टरी 75 किलो बियाणे या जमिनीमध्ये वापरले पाहिजे. जनावरांच्या चाऱ्यासाठी मका लागवडीची जी माहिती आहे ती सर्व शेतकऱ्यांना असणं ही खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. यामध्ये जमीन पूर्व मशागत असेल, सुधारित जी वाण आहेत आपण ज्याला जाती म्हणतो, पेरणीचे प्रमाण पद्धत आहे, खत आणि पाणी व्यवस्थापन आहे, कापणी असेल, या सर्व गोष्टीविषयी आपण आता माहिती घेऊया. जमीन आणि पूर्व मशागत यामध्ये जमीन मका पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी असली पाहिजे. मध्यम ते भारी काळी कसदार जमीन सर्वोत्तम मानली जाते. पूर्व मशागतीमध्ये जमिनीची एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळले पाहिजे. सुधारित वाण किंवा आपण ज्याला जाती म्हणतो यामध्ये जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल ही जात अत्यंत लोकप्रिय व उत्तम मानली जाते. याशिवाय मांजरी कंपोजिट, गंगा 5 आणि विजय या जातींचाही वापर केला जातो. पेरणीचे प्रमाण आणि पद्धत यामध्ये बियाणे चाऱ्यासाठी पेरणी करताना हेक्टरी 75 ते 80 किलो बियाणे या ठिकाणी लागते. 2 ओळीमधील अंतर 30 ते 35 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवले पाहिजे. बियाणे 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल पेरू नये. खत आणि पाणी व्यवस्थापनामध्ये खते पेरणीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास पीक 30 ते 35 दिवसाचे झाल्यावर उर्वरित 50 किलो नत्र देऊन भरणी केली पाहिजे. पाणी आहे पिकाला पाण्याच्या ताणाची संवेदनशीलता असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हवामानानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी दिले पाहिजे. त्यानंतर कापणी ज्याला आपण चारा काढणी म्हणतो यामध्ये जनावरांना खाऊ घालण्यासाठी किंवा मुरघास ज्याला आपण सायलेज म्हणतो, कुणी शिलेज म्हणतात, तयार करण्यासाठी मक्याची कापणी तुरा येण्याच्या व दाणे भरण्याच्या दरम्यान साधारण 60 ते 70 दिवसाच्या आसपास असली पाहिजे. यावेळी त्याची कापणी केली पाहिजे. या काळात चाऱ्यामध्ये प्रथिनांचे आणि ऊर्जेचे प्रमाण उत्तम असते. तर श्रोतो हो, आज आपण जनावरांसाठी मका पिकाची लागवड किती फायदेशीर आहे हे आज आपण माहिती घेतली किंवा याची माहिती आपण आजच्या या कार्यक्रमात घेतलेली आहे.

तर आजसाठी एवढंच. नमस्कार. श्रोते, आत्ताच आपण जनावरांसाठी मका पिकाची लागवड याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

श्रोते, आत्ताच आपण हे शेतकरी गीत ऐकलं. या शेतकरी गीताबरोबर आजचा किसानवाणी कार्यक्रम आपण याच ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तत्पूर्वी 6:40 आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात विषय आहे पर्यावरण दिन. तोपर्यंत नमस्कार.

शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आभार माझे शिवार आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात हे निवेदन आहे. आता काय करू नये याविषयी माहिती ऐका. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम, त्यासाठी शरीराचे सामान्य तापमान 36.4 सेल्सिअस ते 37.2 सेल्सिअस दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरात ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेशी संबंधित आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हीट रॅशेस तसंच सूज येण्याची शक्यता असते. स्नायूंना गोळे येणे, चक्कर येणे, उष्णतेमुळे थकवा, उष्माघात, हीट स्ट्रोक लक्षणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणे किंवा गडद पिवळी होणे, जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचे तापमान तपासा. स्नायूमुळे गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या. एका तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40.0 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्त्राव होणे. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. आपत्कालीन मदत पुन्हा ऐका. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

0: मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यमोद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा, पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन.

0: मौसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. सुरुवातीला ऐकूया रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेली देवीची गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेलं देवीचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरलीचं गीत.

ऊन पशिवल्या भौर पलंगावरी वा देवाची रे दिदी।

त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरली गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बाल शिक्षणावर आधारित हे गीत.

माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बालशिक्षणावर आधारित गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा आमोणकर आणि दिलीप पंडित यांनी गायलेलं एम के विचारे यांचं गीत.

महेश केळुसकर यांची रचना आपण ऐकलीत. कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. शतभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: हाथ छोड़ो,
1: छोड़ दिया था हाथ मलोगे समझे,
0: अज समझे।

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,